रामकृष्ण हरी। प्रवास म्हणजे फक्त अंतर पार करणे नाही, तो स्वतःकडे जाण्याचा मार्ग असतो। वाटेत नजारे बदलतात, लोक बदलतात, आपणही बदलत जातो, हळूच नकळत, नाही का? कुठे थांबतो, कुठे शिकतो, कुठे हसतो, कुठे शांत होतो, हे सगळंच प्रवासाचं सौंदर्य आहे। शेवट महत्वाचा नाही, वाटच आयुष्य शिकवते।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर्ज शुभांगी आपलं स्वागत करते. आज 29 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात आरोग्य आणि संवेदनशीलतेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. जागतिक हृदय दिन, हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदय विकारांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. मानसिक ताणतणाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढतंय. पण आजचा दिवस आपल्याला सांगतो, हृदयाची काळजी घ्या, रोज चाला, हसा आणि निरोगी राहा. जागतिक अन्न नासाडी प्रतिबंध जनजागृती दिन. अन्नाचा प्रत्येक दाणा किती मोलाचा आहे आणि जगात लाखो लोक भुकेले झोपत असताना आपल्या ताटात अन्न वाया जाऊ नये यासाठी आजचा दिवस पाळला जातो. आज भारतीय चित्रपट सृष्टीतील कॉमेडी किंगची जयंती आहे, ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. बॉलिवूडच्या सुवर्ण काळातील अद्वितीय अभिनेते, दिग्दर्शक आणि विनोदाचे बादशहा महमूद यांची आज जयंती. पडोसन, बॉम्बे टू गोवा, भूत बंगला आणि प्यार किए जा यासारख्या चित्रपटातून आपल्या अप्रतिम कॉमिक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांना लोटपोट हसवलं. पडद्यावर लोकांना हसवणारे महमूद पडद्यामागे अत्यंत मोठ्या मनाचे आणि गरजू कलाकारांना भरभरून मदत करणारे अवलिया व्यक्तिमत्व होते. आज जागतिक हृदय दिन आणि महमूद यांच्या दिलदारपणावरून घेतलेला एक नितांत सुंदर विचार, हृदय निरोगी ठेवायचं असेल तर केवळ चांगला आहार आणि व्यायाम पुरेसा नसतो, मनात इतरांबद्दलचा राग, द्वेष, कटुता काढून टाकणं तितकंच गरजेचं असतं. कारण ज्या मनात क्षमा, कृतज्ञता आणि दिलदार हसू असतं, त्या हृदयाला संकटाचे घाव कधीही विचलित करू शकत नाहीत. आणि आजची बोधकथा, 1960s अखेरची गोष्ट आहे. अलाहाबादहून एक उंच सडपातळ तरुण बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आला होता. त्याचे सुरुवातीचे सलग 12 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्याला राहायला स्वतःचं घर नव्हतं आणि खिशात पैसे नसायचे आणि निर्माते त्याला अपशकुनी म्हणून हाकलून लावत असत. त्या तरुणाची अवस्था पाहून कॉमेडी किंग महमूद यांनी त्याला स्वतःच्या घरात आश्रय दिला. महमूद त्याला लहान भावासारखे सांभाळायचे आणि त्याला धीर देत म्हणायचे, हिम्मत हारू नकोस, तुझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे, एक दिवस संपूर्ण देश तुझ्या नावाचा जयघोष करेल. महमूद यांनी स्वतः बॉम्बे टू गोवा हा चित्रपट बनवला आणि त्या फ्लॉप तरुणाला मुख्य नायकाची भूमिका दिली. त्या चित्रपटातील त्यांची फाईट आणि अभिनय पाहूनच पुढे प्रकाश मेहरांनी त्याला जंजीर चित्रपटात अँग्री यंग मॅन म्हणून कास्ट केले. तो तरुण दुसरा कोणी नसून आजचे महानायक अमिताभ बच्चन होते. अमिताभजी आजही जाहीरपणे कबूल करतात की महमूद यांच्या त्या मोठ्या हृदयाने जर त्यांना सावरले नसते तर ते केव्हाच मुंबई सोडून निघून गेले असते. तात्पर्य हेच, खरं मोठेपण पैशात नसतं तर दुसऱ्याच्या पडत्या काळात त्याला दिलेल्या मायेच्या हातात आणि मोठ्या मनात असतं. तेव्हा श्रोते हो, 29 सप्टेंबरचा हा मंगळवार आपल्याला स्वतःच्या शरीराचं आणि मनाचं भान ठेवायला सांगतो. आपण गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करतो, घराची काळजी घेतो, पण 24 तास अखंड धडकणाऱ्या स्वतःच्या हृदयाकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. तेव्हा आजच्या दिवशी काही संकल्प जरूर करूयात. पहिला म्हणजे, आजपासून रोज किमान 30 मिनिटं वेगाने चाला. तेलकट तुपकट खाण्यावर थोडं नियंत्रण ठेवा आणि कामाचा कसलाही अतिरिक्त ताण घेऊ नका. महमूद यांच्या विनोदासारखे मनमोकळे हसा. आणि दुसरा म्हणजे, आजच्या अन्न नासाडी प्रतिबंध दिनानिमित्त ताटात तेवढेच अन्न घ्या जेवढे पोटात जाईल. अन्नाचा कण अन कण म्हणजे अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो.
श्रोते हो, खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या निरोगी शरीरात आणि समाधानी हृदयात असते. जोपर्यंत तुमचं मन आनंदी आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ। प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य। मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी। मी माझ्या करता जगतो असे न म्हणता रामाकरता जगतो असे म्हणूया, मग रामाचेच गुण अंगी येतील। आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात, म्हणून भगवंताकरता जगावे। प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे। प्रपंच कुणाला सुटलाय, पण साधू त्याचा सदुपयोग करतात, आम्ही तसा करत नाही म्हणून परमार्थ साधत नाही। जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत, मनुष्य जन्म, संत समागम आणि मुमुक्षुत्व। मनुष्य जन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे। परमार्थाची तळमळ लागली पाहिजे। तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच। समयी लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल। स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ दिवा कायम राहील। परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे। पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे, मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच, निदान पाट्या तरी आढळतात। आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार। परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच, म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया। आचार आणि विचार यांची सांगड असावी। पोथीत जे ऐकतो ते थोडे तरी कृतीत येणे जरूर आहे। पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात राहण्याला काय हरकत आहे। जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल। घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही। प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो। त्याप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळले तेवढे जरी कृतीत आणूया। दृढ निश्चयाने एक एक मार्ग आक्रमत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू, म्हणून भगवत स्मरणाला जपले पाहिजे। त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे। संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा, तिथे बुद्धिभेद होऊ देऊ नये। याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरूपच होईल। मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहम बुद्धी ठेवणे हा प्रपंच। परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला, उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच। संसार रूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला। हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे। खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो। झाडाचे पान रामा वाचून हलत नाही, देहाचा योगक्षेम तोच चालवतो। मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना। आजचे बोधवचन: कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही। जानकी जीवन स्मरण।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेती व्यवसायामध्ये शेताच्या कुंपणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जैविक कुंपण किंवा वनस्पतीचं कुंपण अशी संकल्पना आज जोर धरत आहे. त्याच्यामध्ये करवंदाचं जे कुंपण आहे शेतीकरता ते अतिशय चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. तर या संदर्भामध्ये थोडासा उहापोह आज आपण करणार आहोत. करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक आहे. मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. झाडाच्या फांद्यांना काटे असल्यामुळं करवंदाला गुरं खात नाही. करवंदाच्या ताज्या पिकल्या फळाचा उपयोग खाण्यासाठीसुद्धा केला जातो. तसेच फळापासून चटणी आहे, मुरब्बा आहे, विविध प्रकारची लोणची आहेत, असे विविध पदार्थ आपण करवंदापासून तयार करू शकतो. करवंदाचं जे झाड आहे ते काटक असून कोरड्या हवामानापासून ते उष्ण व दमट हवामानात आणि कमी ते अतिपावसाच्या प्रदेशात ते कुठेही चांगल्या प्रकारे वाढू शकते. परंतु अतिशीत प्रदेशात या झाडाची वाढ तेवढी चांगली होत नाही. ते पावसाच्या पाण्यावर वाढणारं आहे. कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे करवंदाचं पीक वाढतं. ते हलक्या मुरमाड तसेच कातळ असल्या जमिनीतही चांगलं येतं. करवंदाच्या जाती फळाच्या आणि घराच्या रंगावरून ठरवल्या जातात. कोकण कृषी विद्यापीठानं कोकण बोल्ड नावाची एक नवीन जात प्रसारित केलेली आहे. लागवडीसाठी एप्रिल मे महिना जो आहे तो अतिशय चांगला असतो करवंदाकरता. साधारणतः 45x45x45 cm आकाराचे खड्डे सुरुवातीला खणून घ्यायचे. चांगलं कुजलेलं शेणखत जे आहे 2 kg प्रति खड्डा व 200 g सिंगल सुपरफॉस्फेट मिसळून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर हे गड्डे जे आहेत ते भरून घ्यायचे. कुंपणासाठी लागवड करताना 2 रोपातील अंतर हे 90 ते 150 cm ठेवावं. सलग लागवड करताना 3 ते 4 मीटर अंतरावर कलमं लावून लागवड करावी. लागवड केल्यावर कलमांना आधार द्यावा. या पद्धतीनं आपण जर करवंद लागवडीचे काही मूलतत्व पाळली तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं कुंपण मिळू शकतं. आणि आपण जर बागेतसुद्धा करवंद लावली आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लावली तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होऊ शकतो. तर याच्या संदर्भात विस्तृत जर माहिती आपल्याला आवश्यक असेल आणि आपल्याला कुंपण करायचं आहे किंवा करवंदाची लागवड करायची आहे तर अशाकरता कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते. तेव्हा गरजेवर आधारित हे तंत्रज्ञान आपल्या आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

वेदांताचं तत्वज्ञान व्यवहारात कितपत कमी पडू शकेल, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कितपत उपयोग होऊ शकेल यासंबंधी मी काही बोलावं अशी पुष्कळांनी इच्छा दर्शवली आहे. मी मागेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तत्व खूप चांगलं आहे खरं, पण प्रश्न आहे की ते प्रत्यक्ष आचरणात कसं आणायचं, जीवनात कसं उतरवायचं. कारण आचरणात आणणं अगदीच असंभव असेल तर कोणत्याही तत्वाला एक बौद्धिक कसरत या पलीकडे आणखी काहीच मूल्य नाही. वेदांत हा धर्म आहे आणि त्या दृष्टीने तो सर्वतोपरी आचरणात आणण्याजोगा असायला हवा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो आचरता येणं आपल्याला शक्य झालं पाहिजे. इतकंच नाही तर आध्यात्मिक जीवन आणि जागतिक जीवन असा जो एक काल्पनिक भेद मानण्यात येत असतो तोही नाहीसा व्हायला हवा. कारण वेदांत आपल्याला एकत्व शिकवतो. सत्य इथून तिथवर एकच आहे अशी वेदांताची शिकवण आहे. धार्मिक आदर्शांनी आपलं पूरं जीवन व्यापून टाकायला हवं, आमच्या सर्व विचारात शिरून ते आमच्या वागणुकीत अधिकाधिक उतरायला हवं. वेदांत जीवनात कसा उतरवायचा याविषयी मी यथावकाश ओहापोह करीनच, पण ही व्याख्यानं पुढील व्याख्यानांची भूमिका म्हणून द्यायची योजना असल्याकारणे आधी वेदांताच्या अंमळ तात्विक बाजूची चर्चा करणं अनाठाई होणार नाही. निबिड अरण्यामध्ये आणि गिरिकंदरात जन्मलेली ही गहन तत्व गजबजत्या नगर नगरींच्या कोलाहलमय जीवनात कशी मूर्त स्वरूपात आणली गेली हे आपण समजून घ्यायला हवं. या वैदांतिक तत्वांचं एक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येईल की त्यातील कितीतरी सिद्धांत अरण्यवासात जन्मलेले नसून ज्यांची जीवनं सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणं स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठित सम्राटांनी जगाला दिलेलं त्यांचं दान आहे. श्वेतकेतू हा अरुणी ऋषींचा पुत्र. हे अरुणी ऋषी बहुधा वानप्रस्थाश्रमी असावेत. श्वेतकेतू वनातच वाढला. एकदा तो पांचालांच्या देशात जाऊन प्रवाहण जैवली नामक तेथील राजाच्या दरबारात उपस्थित झाला. राजानं श्वेतकेतूला विचारलं, श्वेतकेतू, मरणकाली जीव हा लोक कसा सोडतात हे तुला अवगत आहे का? श्वेतकेतूने उत्तर दिलं, नाही महाराज. मग ते फिरून या लोकी कसे येतात हे तुला ठाऊक आहे का? नाही महाराज. तुला देवयान आणि पितृयान मार्ग ठाऊक आहेत? नाही महाराज. राजा प्रवाहनानं ऋषिकुमार श्वेतकेतूला असेच आणखीही काही प्रश्न विचारले. श्वेतकेतू त्यांची उत्तरं देऊ शकला नाही. त्यावर तू तर काहीच जाणत नाहीस असं प्रवाहनानी त्याला म्हटलं. बालक श्वेतकेतू आपल्या पित्याकडे परत आला आणि त्याला त्याने सगळा वृत्तांत सांगितला. ते सर्व ऐकून पिता त्याला म्हणाला, बाळ, मला स्वतःला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. एरवी मी तुला हे सगळं शिकवलं नसतं का? खरोखरच मला या प्रश्नांची उत्तरं अवगत नाहीत. मग श्वेतकेतू आपल्या पित्याला बरोबर घेऊन फिरून प्रवाहन राजाकडे गेला आणि त्या रहस्यांचा उलगडा करण्याची दोघांनीही राजाला विनंती केली. राजाने त्यांना सांगितलं की ही रहस्य आजवर केवळ राजांनाच ज्ञात होती, ब्राह्मणांना ती केव्हाच अवगत नव्हती. तरी पण त्या पितापुत्रांच्या इच्छेला मान देऊन राजानं त्यांना तद्विषयक ज्ञान दिलं. ह्या एकाच नव्हे तर इतरही कित्येक उपनिषदातील कथांवरून आढळून येईल की हे वेदांत दर्शन केवळ अरण्यातील ध्यानाचं फळ नव्हे तर त्यातील पुष्कळशा उत्कृष्ट भागाचं श्रेय जीवनाच्या दैनंदिन घडामोडीमध्ये व्यग्र असलेल्या व्यक्तींकडे जातं. लक्षावधी प्रजाजनांवर राज्य करणाऱ्या सर्व सत्ताधारी सम्राटांपेक्षा अधिक कार्यमग्न व्यक्ती कोणती असू शकेल? आणि तरीसुद्धा अशा राज्यकर्त्यांपैकी कित्येक जण सखोल चिंतनशील होते. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की हे वेदांत दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे. त्याच्या आश्रयानं जीवन जगणं आणि घडवणं शक्य आहे, अगदी शक्य आहे. तुमच्यापैकी पुष्कळांनी भगवद्गीता वाचली असेल. उपनिषदानंतरच्या काळातला तो एक महान ग्रंथ होता. या गीतेला वेदांत तत्वज्ञानावरील सर्वोत्कृष्ट भाष्य म्हणता येईल. विस्मयाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष रणक्षेत्रावर ती उपदेशली गेली आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ऐन रणकंदनाला तोंड लागायच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं आहे. गीतेच्या पानापानातून कोणतं एकच तत्व, कोणता एकच संदेश अगदी ठसठशीतपणे मनावर बिंबत असेल तर तो म्हणजे प्रबल कर्मशीलतेचा.
पण या गीतोक्त कर्मशीलतेचं एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्या प्रबल कर्मशीलतेच्या अंतर्यामी एक विराट अनंत शांती विराजमान आहे. प्रचंड कर्मशीलता आणि तिच्याच अंतरंगी विशाल शांत भाव हेच कर्माचं रहस्य आहे. या असल्या अवस्थेचा लाभ करून घेणं हेच वेदांताचं लक्ष्य होय.

नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत पौष्टिक आहाराबद्दल. आपण सुखी जीवन जगावं असं जर वाटत असेल तर आपला आहार कसा असावा याबद्दल आपण नक्कीच विचार करायला हवा. कारण सुखी जीवनाचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपलं आरोग्य निरोगी राहील. म्हणतात ना, आपलं शरीर असावं निरोगी आणि त्यासोबत आपलं मन असावं स्थिर. आपला आहार हा नेहमी समतोल असावा. त्यासाठी निहारी, दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनासाठी लागणाऱ्या पदार्थाची एक सूची तयार करायला हवी. त्या सूचीत कोणता पदार्थ किती प्रमाणात सेवन करायचा याचा उल्लेख मात्र जरूर असावा. दररोजच्या आहारात फॅट्स म्हणजे चरबी, प्रोटीन्स, कॅल्शियम्स, लोह, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, त्यामध्ये अ, ब आणि क इत्यादी पोषक घटक भरपूर घ्यायला हवे. भोजनात तांदळाचे आणि गव्हाचे पदार्थ कमी प्रमाणात सेवन करायला हवे. दररोज थोडासा भात आणि 3-4 चपात्याच घ्यायला हव्यात. आपल्या भोजनात ताज्या भाज्यांचा देखील समावेश करायला हवा. उदाहरणार्थ कोशिंबिरीत फ्लॉवर, गाजर, बीट, कांदा, मुळा, टोमॅटो, काकडी हे वापरून त्यात आपण लिंबाचा रस मिसळूनही खाऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध न विसरता घ्यायला हवे. चहा अथवा कॉफी हे प्रमाणातच घ्यायला हवे. दुग्धजन्य पदार्थांचं म्हणजे दही, पनीर हे जे पदार्थ आहेत त्यांचाही आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा. सकाळच्या निहारीला एक ग्लास दूध अथवा फळांचा रस घ्यायला हवा. फळांच्या रसासोबत एक उकडलेलं अंड किंवा एखादं फळही आपण खाऊ शकतो. फळामध्ये सफरचंद, संत्र, चिक्कू, द्राक्ष, पेरू, अननस इत्यादी फळांचाही आपण समावेश करायला हवा. हवाबंद डब्यातील फळं खाणं हे मात्र शक्यतो टाळायलाच हवं. फास्ट फूड उदाहरणार्थ नूडल्स, पिझ्झा, बर्गर, बन, चायनीज फूड, ब्रेड इत्यादींचं सेवन आपण कमी प्रमाणातच करायला हवं. दिवसातून एकदा हिरव्या पालेभाज्यांचं सूप देखील आपण अवश्य प्यायला हवं. या सूपात गाजर, दुधी भोपळा, टोमॅटो, पालक, फ्लॉवर इत्यादींचा समावेश मात्र जरूर असावा. जॅम, जेली, लोणी, साखर, आईस्क्रीम, पुडिंग, पेस्ट्री, केक, चॉकलेट, मिठाई इत्यादी पदार्थांचं सेवन आपण आपल्या आहारामध्ये कमीच करायला हवं. तळलेले अथवा भाजलेले पदार्थ जसे पुऱ्या, पराठे, पावभाजी, समोसे वगैरे जे चटकदार पदार्थ आहेत यांचंही आपल्या आहारामध्ये सेवन कमी प्रमाणातच असायला हवं. सॉफ्ट ड्रिंक देखील कमी प्रमाणातच घ्यायला हवं. त्याऐवजी आपण ताज्या फळांचा रस घेऊ शकतो. त्यामध्ये लिंबू पाणी, नारळाचं पाणी, लस्सी, ताक अथवा सरबतही पिऊ शकतो. त्यामुळे आपल्या घशाला ओलावा येऊन तरतरी वाटेलच. जेवणाची वेळ ही निश्चित असायला हवी आणि त्याचं प्रमाणही ठरलेलं असावं. प्रमाणाच्या वर जर आपण अन्न ग्रहण केलं तर अजीर्णाचा त्रास हा नक्कीच होणार. तेव्हा आपल्याला जेवढी भूक असेल त्यापेक्षा आपण कमीच भोजन करायला हवं. आहाराचे 3 हिस्से करायला हवेत आपण. त्यामध्ये 1 हिस्सा पाणी, 2 भाग आपला आहाराचा असायला हवा आणि 1 भाग आपला रिकामा, म्हणजेच भूक लागल्यावर जेवढं आपण जेवण करतो त्यापेक्षा आपण कमीच जेवण केलं पाहिजे. दररोज एकाच प्रकारचं भोजन सेवन करू नका, कारण जेवणामध्ये ही विविधता असायलाच हवी. उदाहरणार्थ भोजनात तुम्ही पुदिना अथवा कोशिंबिरीची चटणी घेऊ शकता. थोडंसं लोणचं अथवा पापडाचाही यामध्ये समावेश आपण करू शकतो. मोड आलेली कडधान्य जसं चणे, मटकी अथवा अखंड मूग इत्यादींचं सेवनही आपण करू शकतो. हे पदार्थ अधिक स्वादिष्ट होण्यासाठी त्यात कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस मिसळून देखील खायला हरकत नाही. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता इत्यादी सुक्या मेव्यांचं सेवनही करायला हरकत नाही. भोजन चांगल्या प्रकारचे चरणव करून हळूहळू सेवन करायला हवे. भोजनादरम्यान पाणी पिऊ नये. भोजनापूर्वी अथवा भोजनानंतरच पाणी प्यायला हवे. मांसाहारी खाद्यपदार्थात कोंबडी, मासळी, अंडी इत्यादी पदार्थांचं सेवन करायला हरकत नाही. पौष्टिक आहारासोबत 9-10 तास पुरेशी झोप मात्र आपल्याला आवश्यकच असते. याशिवाय सकाळी उठल्याबरोबर नियमित 1 ग्लास लिंबू पाणी अवश्य प्यायला हवं, जेणेकरून आपलं पोट स्वच्छ राहील. दिवसातून 10-12 ग्लास हे पाणी आवश्यकच आहे.
त्यामुळे पोटात असलेले हानिकारक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. धूम्रपान आणि मद्यपान यांचं सेवन तर मुळीच करायला नको. चिंता, ताणतणाव, संताप यापासून तर आपण खूप खूप दूर असायला हवं आणि नेहमी प्रसन्न चित्त राहायला हवं. दररोज थोडाफार व्यायाम न चुकता करायलाच पाहिजे, त्यामुळे शरीर निरोगी आणि त्वचा सुंदर राहील. दररोज सकाळ संध्याकाळ ताज्या मोकळ्या हवेत तासभर फेरफटका मारायला हवा. 15 मिनिट उभ्याने करता येणाराही आपण व्यायाम करायलाच हवा. निरोगी त्वचा सर्वांनाच हवी हवीशी वाटते, पण त्यासाठी केवळ बाह्य उपचार न करता आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयीही आपण बदलायलाच हव्यात. सकस आणि पौष्टिक आहारामुळेच आपली त्वचा सतेज होईल.

हॅलो, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. आजच्या युवा शक्तीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तरुणाई म्हणजे ऊर्जा, तरुणाई म्हणजे स्वप्न, तरुणाई म्हणजे काहीतरी नवीन करण्याची जिद्द. पण या सगळ्या गोष्टींसाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे आपलं आरोग्य. कारण शरीर साथ देत नसेल, मन प्रसन्न नसेल, तर मोठी स्वप्न पाहूनही ते पूर्ण करण्याची ताकद येणार कुठून ना. म्हणूनच आजच्या युवा शक्तीच्या विशेष भागात आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, युवा आणि फिटनेस. फिट शरीर, फ्रेश माइंड. मित्रांनो, फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करणं नाही. फिटनेस म्हणजे चांगली झोप, संतुलित आहार, नियमित हालचाल, सकारात्मक विचार आणि शिस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं. तर आता तुम्ही म्हणाल, फिटनेस म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, आपण फिट हा शब्द खूप सहज वापरून जातो. तो खूप फिट आहे, ती रोज जिमला जाते, त्याची बॉडी किती चांगली आहे. पण फिटनेसचा अर्थ फक्त बाहेरचं दिसणं असं नसतं. खरा फिटनेस म्हणजे तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य उत्साहाने जगू शकता का? तुम्हाला दिवसभर काम किंवा अभ्यास करण्यासाठी एनर्जी जी असते ती मिळते का योग्य पद्धतीने, प्रॉपर? तर हे सगळं विचार म्हणजेच फिटनेस असू शकतो असं मला सुद्धा वाटतं. आणि त्यासोबतच तुमचं मन प्रसन्न आहे का? तुम्ही तणावाचा सामना करू शकता का? किंवा तुम्ही झोप व्यवस्थित घेऊ शकताय का? जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर तुम्ही फिटनेसच्या योग्य दिशेने चाललेले आहात. म्हणूनच युवा मित्रांनो, फिटनेस हा लुक नसून लाईफस्टाईल आहे. आजच्या तरुणाई समोरचं एक खास आव्हान जे आपण म्हणू शकतो, आजच्या काळात आपल्या हातात स्मार्टफोन आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत, सोशल मीडिया आहे, गेमिंग आहे, OTT आहे, आणि या सगळ्यामुळे आपला स्क्रीन टाईम जो आहे तो वाढत चाललाय. आणि आपण अनेकदा तासन तास एकाच जागेवर बसून असतो. अभ्यास असो, ऑफिसचं काम असो किंवा मोबाईलचा वापर असो, शरीराची हालचाल मात्र कमी होत चालली आहे. आणि मग प्रश्न पडतो, मी एवढा थकतोय तरी का? कारण शरीराला हालचाल हवी असते. आपल्या रोजच्या दिनक्रमात थोडं चालणं, स्ट्रेचिंग, खेळ, सायकलिंग, योग किंवा आपल्या आवडीची कोणतीही सुरक्षित शारीरिक ॲक्टिव्हिटी असणं खूप खूप खूप महत्त्वाचं असतं. फिटनेससाठी नेहमी मोठी सुरुवात करण्याची गरज नसतेच मुळी. छोटी सुरुवात पण नियमित सुरुवात म्हणजेच कन्सिस्टन्सी हीच खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, आमच्याकडे अभ्यासासाठीच वेळ कमी आहे, मग व्यायामासाठी वेळ कुठून आणायचा? आमच्याकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे, मग त्यावेळी व्यायामाला वेळ कसा काढणार? पण विचार करा, आपण मोबाईलवर किती वेळ घालवतो, सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये किती वेळ जातो, त्या वेळेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढला तर? शारीरिक हालचालीमुळे शरीर सक्रिय राहायला मदत होते आणि अनेकांना अभ्यास किंवा कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा फायदा होतो. म्हणून अभ्यास आणि फिटनेस हे एकमेकांचे शत्रू नाहीत. मुळी फिटनेस हा अभ्यासाला साथ देणारा मित्र आहे. तेव्हा जरूर या गोष्टीचा तुम्ही सुद्धा विचार करा आणि नक्कीच नेमकं फिटनेस म्हणजे काय हे ओळखून स्वतःमध्ये बदल करायला नक्कीच शिका. तर चला, युवा शक्तीच्या श्रोत्यांनो, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, की तुमच्या दिवसातील असा कोणता वेळ आहे जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी काही मिनिटं देऊ शकता? सकाळ, संध्याकाळ, अभ्यासाच्या ब्रेकमध्ये? उत्तर तुमच्या मनात असू द्या आणि आजपासून त्याची सुरुवात करा. आणि हो, तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.
तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतो ते सुद्धा जरूर कळवा. आणि काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, किंवा आणखी काय बदल करू शकतो या कार्यक्रमात, किंवा कुठले महत्त्वाचे विषय या कार्यक्रमात आम्ही सामावून घेऊ शकतो, त्याबद्दल सुद्धा तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता. तेव्हा नक्की संपर्क साधा रेडिओ मन भवन 90.8 FM वर. मित्रांनो, फिटनेसची चर्चा करताना आहाराचा विषय आला नाही तर चर्चा अपुरीच होईल ना. डाएट इज मस्ट. पण मग आज अनेक तरुणांचं खाणं म्हणजे असं झालंय की कधी नाश्ता स्किप करतात, कधी वेळेवर जेवण नाही, कधी सतत बाहेरचं खाणं, आणि कधी फक्त चवीनुसार खाणं. क्या बात आहे. पण शरीराला योग्य पोषणाची गरज असते हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या आहारात विविध प्रकारची पोषक अन्न असणं महत्त्वाचं आहे. धान्य असो, डाळी असतील, भाज्या, फळ, दूध किंवा योग्य पर्याय किंवा कडधान्य, सुका मेवा, हे सगळं आणि हे सगळं घेत असतानाच पाणी त्यासोबत पुरेसं पिणं तितकंच महत्त्वाचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, फिटनेसच्या नावाखाली अतिरिक्त डाएट करणं टाळलं पाहिजे. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक डाएट किंवा प्रत्येक फिटनेस ट्रेंड जो असतो तो तुमच्यासाठी योग्य असेलच असंही नसतं बऱ्याचदा. आणि तुमच्या वयासाठी आणि शरीरासाठी योग्य आहाराबाबत गरज असल्यास पालक, डॉक्टर्स किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, आपण व्यायामाबद्दल बोलत असतो, आहाराबद्दल बोलतो, पण एका गोष्टीकडे मात्र सतत दुर्लक्ष करत असतो, ते म्हणजे झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, आता शेवटचा रील, तेव्हा शेवटचा व्हिडिओ, आता शेवटचं स्क्रोलिंग, असं म्हणत म्हणत आपण तासन तास रात्रीचे स्क्रीन स्क्रोलिंगवर वाया घालवत असतो. आणि मग शेवटचा व्हिडिओ कधी संपतं हे कळत सुद्धा नाही. पण शरीराला विश्रांतीची सुद्धा तितकीच गरज असते. चांगली झोप ही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून शक्य तितकी नियमित झोपेची वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम मात्र कमी करायला विसरू नका. कारण रात्रभर ऑनलाईन राहून सकाळी एनर्जेटिक राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. आता येऊया फिटनेसच्या एका अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, मेंटल फिटनेस. हो, मानसिक आरोग्य. मित्रांनो, शरीर थकलं तर आपण आराम करतो, पण मन थकलं तर अनेकदा आपण ते दुर्लक्षितच करतो. परीक्षेचा स्ट्रेस, करिअरची चिंता, नात्यांमधले प्रश्न, भविष्याबद्दलची भीती, इतरांशी तुलना, सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट लाईफ पाहून स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेणं, या सगळ्यांचा विचार, या सगळ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची जर्नी जी असते, प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही सेकंदाच्या पोस्टवरनं दुसऱ्यांचं संपूर्ण आयुष्य मोजता येत नसतं. तुमच्या स्वतःची तुलना कालच्या तुमच्या स्वतःशीच करा. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेला आहात का हे नक्कीच विचार करा. आणि हीच खरी प्रगती. आणि मनावर ताण जाणवत असेल तर विश्वासू व्यक्तीशी नक्की बोला. पालक असोत, शिक्षक, मित्र किंवा योग्य व्यावसायिक यांची मदत घेणं ही कमजोरी नाहीये, ती खरी ताकद असते पुढे जाण्याची. मदत मागणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं असतं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, मोटिवेशन 2 दिवस टिकू शकतं, पण डिसिप्लिन म्हणजेच शिस्त आपल्याला पुढे घेऊन जात असते. पहिल्या दिवशी आपण खूप उत्साहाने वागतो, सगळं करू असं म्हणतो, उद्यापासून रोज व्यायाम, दुसऱ्या दिवशी आज थोडा थकलोय, तिसऱ्या दिवशी मात्र सोमवारवर ढकलतो आणि ते तसंच विसरतो. आणि मग सोमवार कधी येतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून मोठे संकल्प करण्यापेक्षा छोटे छोटे साध्य होणारे बदल आपल्यामध्ये नक्की करा. दररोज थोडी शारीरिक हालचाल, पौष्टिक आहार, पुरेसं पाणी, नियमित झोप, स्क्रीन टाईम मधलं संतुलन आणि सकारात्मक विचार. स्मॉल स्टेप्स, कन्सिस्टंट एफर्ट्स हीच फिटनेसची खरी वाट असते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं आयुष्य जगण्यासाठीचं माध्यम आहे. त्याचा आदर करा, काळजी घ्या आणि स्वतःच्या शरीराची इतरांशी तुलना करणं सोडून द्या.
प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना, क्षमता, विकास वेगवेगळा असू शकतो. फिटनेस म्हणजे एखाद्या फोटोसारखं दिसण्याचा प्रयत्न अजिबात नाही. फिटनेस म्हणजे तुम्हाला मजबूत, सक्रिय, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता यावं यासाठीचा प्रयत्न. चला तर मग आजच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमातून एक छोटंसं चॅलेंज घेऊया. 7 दिवस स्वतःसाठी. आता पुढील 7 दिवस तुम्ही काय करायचंय? तर पुढचे 7 दिवस जर हे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच फिटनेस तुमच्या लुकमध्ये सुद्धा दिसेल आणि तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि दिसण्यात सुद्धा नक्कीच असेल. तर रोज थोडी शारीरिक हालचाल करा, पाणी पुरेसं प्या, शक्य तितका पौष्टिक आहार घ्या, झोपेची वेळ सांभाळा, स्क्रीन टाईममध्ये संतुलन आणि दिवसातून काही मिनटं स्वतःसाठी शांत वेळ द्या, पीसफुलनेस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करू नका. हे चॅलेंज कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, तर हे चॅलेंज आहे स्वतःसाठी. यासाठी आपण एक उदाहरणसुद्धा घेऊ शकतो. शिल्पा शेट्टी कुंद्रा ही अभिनेत्री, या अभिनेत्रीचं उदाहरण खरोखरच एक फिटनेस मंत्र आपण त्याला म्हणू शकतो. उद्योजिका ही अभिनेत्री उद्योजिका आणि टीव्ही शो जज म्हणून व्यस्त जीवन जगत असताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळत असते. नुकतंच तिने आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेबद्दल तसेच घरातील साध्या आहाराबद्दल सांगितलं. तिच्या या सवयींकडे आरोग्य तज्ज्ञांनी संतुलित जीवनशैलीचा एक चांगला नमुना म्हणून पाहिलंय. सकाळची सुरुवात म्हणजेच दिवसाची ऊर्जा. शिल्पा शेट्टीने सांगितलं की ती सकाळी साधारण 6:30 ते 6:45 वाजता उठण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते सकाळी 6:30 ते 9 हा वेळ तिच्यासाठी सर्वात उत्पादक असतो. या वेळेत शरीर आणि मन अधिक शांत असतं. त्यामुळे दिवसाचं नियोजन, लक्ष केंद्रित करणं आणि सकारात्मक सुरुवात करणं सोपं जातं. डाएट आणि फिटनेस तज्ज्ञांच्या मते सकाळी लवकर उठल्याने शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी समतोल राखायला मदत होऊ शकते. यामुळे ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता आणि चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. 9 ते 10 या वेळेत व्यायामासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. शिल्पा शेट्टीच्या मते हा वेळ फक्त फिटनेससाठी असतो आणि त्या काळात ती कामाच्या कॉल्सपासून दूर राहते. तज्ज्ञांच्या मते नियमित व्यायामासाठी ठरलेली वेळ ठेवणे ही सवय टिकवण्यासाठी महत्वाची असते. योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा हलका कार्डिओ यासारख्या व्यायामांमुळे शरीराची ताकद वाढते, मूड सुधारतो आणि तणाव कमी व्हायला मदत होते. शिल्पा शेट्टीने आपल्या आहाराबद्दल सांगताना म्हटलं की आम्ही घरी जेवण करतो ते खूप साधं असतं. तिच्या या सवयींमध्ये आरोग्याचा एक महत्वाचा संदेश आहे. साध्या घरगुती जेवणात सामान्यत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ, भाज्या, डाळी, प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि संतुलित कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. जसा आहार शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतो आणि पचनासाठी हलका ठरू शकतो. फिटनेस तज्ज्ञांच्या मते महागडे डाएट प्लॅन करण्यापेक्षा रोजच्या आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करणं अधिक महत्वाचं आहे. शिल्पाने 2026 साठी एक संकल्प सांगितलाय. रात्री 9:30 जगापासून स्विच ऑफ होणं हो आणि रात्री 10 झोपून जाणं. तिच्या मते पुरेशी झोप ही तिच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. तज्ञांच्या मते चांगली झोप शरीरातले हार्मोन्सचं संतुलन, स्नायूंची दुरुस्ती, तणाव नियंत्रण आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारायला मदत करतं. रात्रीची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभरातील व्यायाम आणि आहाराच्या चांगल्या सवयींचे फायदे अधिक प्रभावी होतात. फिट राहण्यासाठी परिपूर्णता नाही तर सातत्य खूप महत्वाचं असतं. शिल्पा शेट्टीची दिनचर्या दाखवते की निरोगी जीवनशैली म्हणजे कठोर नियम नव्हे तर रोजच्या छोट्या चांगल्या सवयींचं पालन. योग्य झोप, नियमित हालचाल, साधा आहार आणि मानसिक शांतता यांचा समतोल साधला तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहायला मदत होते. तर चला पटकन काही प्रश्न. तर श्रोते हो, मला सांगा की सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय? मोबाईल की पाणी? स्ट्रेस आला तर सगळं मनात ठेवणार की विश्वासू व्यक्तीशी बोलणार? फिटनेस म्हणजे काय? फक्त जिम की हेल्दी लाईफस्टाईल? आणि प्रोग्रेस म्हणजे काय तर दुसऱ्यापेक्षा पुढे जाणं की कालच्या स्वतःपेक्षा आजचं चांगलं होणं?
उत्तर स्पष्ट आहे, फिटनेस इज नॉट अ कॉम्पिटिशन, इट्स अ कमिटमेंट टू युअरसेल्फ. तर युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या युवा शक्तीच्या प्रवासात आपण जाणून घेतलं फिटनेस म्हणजे फक्त शरीर नाही, फिटनेस म्हणजे शरीर, मन आणि जीवनशैली यांच्यातलं संतुलन. तुमची स्वप्न मोठी असतील, तुमचं करिअर मोठं असावं, तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर त्या स्वप्नांना ऊर्जा देणारं शरीर आणि सकारात्मक विचारांचं मनही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया, मी माझ्या आरोग्याची जबाबदारी घेईन, मी माझ्या शरीराचा रिस्पेक्ट करेन आणि मी माझ्या मनाची काळजी घेईन आणि माझ्या स्वप्नांसाठी स्वतःला निरोगी आणि सक्षम ठेवेन. कारण आजची निरोगी युवा पिढी उद्याच्या सक्षम भारताची ताकद आहे. मी आहे आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM वर युवा शक्ती. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत फिट रहा, फ्रेश रहा, सकारात्मक रहा आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या. आणि हो, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്
1: മൈത്രിണിന്നു मागील शनिवारी इंदुमती जोंधळलेखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 22वा भाग ऐकत असताना आपण ऐकलं की लेखिका औरंगाबादच्या बीसी हॉस्टेलला असताना महाविद्यालयीन शिक्षण या वसतिगृहात राहूनच त्यांचे झाले. वसतिगृहाच्या इमारतीचे नाव होते ज्ञानदीप. इथे मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून मागासवर्गीय मुली शिकायला येत. शाळेपासून ते विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेणाऱ्या या सर्व मुली असत. मैत्रिणींनो, सर्वार्थानेच कोल्हापूरच्या छात्रालयापेक्षा हे हॉस्टेल फारच वेगळे होते. या वसतिगृहात मुलींना कामं नाहीत, फारशी बंधनं नाहीत. त्यांना हव्या त्या शाळेत किंवा हव्या त्या महाविद्यालयात त्या प्रवेश घेऊ शकत. बसनं जाणं येणं, महिन्याचा पास, शिवाय अधूनमधून सिनेमा, नातेवाईकांबरोबर गावात जाणं, फिरणं, राहणं, वाटेल तसे कपडे घालणं, शिवाय सकाळी दूध, नाश्ता, सकाळचे जेवण, सायंकाळचे जेवण, तेही आयतेच मिळायचे बरं का. त्यामुळे हे वसतिगृह लेखिकेला फारच मुक्त वाटे. त्यावेळच्या वसतिगृहाच्या वॉर्डन म्हणून नंदाताई धावरे या वसतिगृहाच्याच वरच्या मजल्यावर राहत होत्या. कार्यालयही तिथेच होते. त्यांच्या खोलीच्या गच्चीतून खाली पाहिले म्हणजे बोर्डिंगात कुठे काय चाललंय याची इतंभूत माहिती त्यांना असे. लेखिकेचा बहुतेक वेळ महाविद्यालय, एनसीसी, मैत्रिणी, कॉलेजच्या अन्य कार्यक्रमात भाग घेण्यातच जायचा. मैत्रिणींनो, या वसतिगृहात असताना माणिक लोळगे, गंगा बेंबळकर, छाया दीक्षित आणि स्वतः लेखिका या चौघींचा छान ग्रुप जमला होता. बाकी इतर मुलींची मात्र कडकडा भांडणं होत, मारामाऱ्याही होत, प्रसंगी एकमेकींच्या झिंझाही उपटत. कॉलेजच्या मोठमोठ्या मुली भांडायला लागल्या की लेखिका अगदी कासावीस व्हायच्या. या मुलींना शाळांमधून फी माफ असे. शिवाय ज्या मुली घरच्या बऱ्या होत्या त्या तर घरून पैसेही आणत, मनी ऑर्डरही मागवत आणि मग त्या पैशातून धम्माल करायच्या. सोबत खूप सारे नखरेही चालायचे बरं का. या सर्व मुली निवांत झोपी गेल्या की मग लेखिका पहाटे उठून अभ्यास करत आणि त्या सर्व मुली उठायची वेळ झाली की मग लेखिका झोपी जात. पण मैत्रिणींनो, वॉर्डन नंदाताईंच्या नजरेतून मात्र या मुली कधीही सुटल्या नाहीत. ताई त्यांना कधी रागावून तर कधी प्रेमानं समजावून सांगत, मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, अभ्यास करा, पास व्हा, चांगल्या मार्गाला लागा असं सांगायच्या. मग स्वच्छतेविषयी बोलायचे झाल्यास लेखिका आणि त्यांच्या तिघी मैत्रिणींचे उदाहरण त्या देत. शालांत परीक्षेत लेखिकेला पहिला वर्ग मिळाला होता, त्यामुळे गुणवत्ता शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्या पैशातून तेल, साबण, आवश्यक त्या चीजवस्तू त्या खरेदी करत. शिवाय अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, गायकवाड काका अधूनमधून पैसेही पाठवत असत. स्टोतर जवळ होताच त्यावर गुळाचा चहा करून घ्यायचा. उभा अर्धा ग्लास दूध, अर्धी वाटी मूड आलेल्या कडधान्याची उसळ, पसाभर भिजलेले शेंगदाणे मिळत. सर्वच अगदी पौष्टिक मिळे. सिटी बस येईपर्यंत ती कच्ची मटकी शेंगदाणे एक एक करत तोंडात टाकायचं आणि हा सकाळचा नाश्ता न चुकता स्टॉपवर होऊनच जायचा, कारण वसतिगृहात एवढ्या सकाळी स्वयंपाक नसे. लेखिका आणि स्वयंपाकीनबाई यांची नाश्त्याची जेवणाची वेळ कधी जमलीच नाही, पण लेखिकेच्या मैत्रिणीकडे म्हणजे माणिककडे त्या लेखिकेच्या ताट भरून द्यायच्या. लेखिका येईपर्यंत जेवण शिळं होऊन जायचं. पोळ्या अगदी कडक ताडपत्रीसारख्या, भाजीला मुंग्या लागलेल्या असायच्या. कितीही झाकून ठेवलं तरी एकावर एक ताटानं अर्धे उघडेच असायचे. मग फक्त सायंकाळचे जेवण लेखिकेला गरम मिळत असे. मैत्रिणीनो, सकाळी 8 ते दुपारी 2:30 लेखिकेचं कॉलेज असायचं. मग घाईघाईतच वसतिगृहात येऊन एनसीसीचा गणवेश अंगावर चढवायचा, एसबी कॉलेजच्या मैदानावर परेडसाठी जायचं. पास पॉईंट झाला असेल तर बोंबला, दोन्ही वेळेला पायी ये जा, पदमपुरा ते औरंगपुरा आणि औरंगपुरा ते पदमपुरा. लेखिकेला असं वाटायचं, कंडक्टरला ना बुद्धी सुचूनही पास पंच करायची. 2 तास परेड झाल्यावर हॉस्टेलला यायला सायंकाळच व्हायची. पोटात आग पडलेली असायची. जेवणाचे गार ताट समोर दिसले की जेवावंसंच वाटत नव्हतं. संध्याकाळचं जेवण मात्र मैत्रिणींसोबत व्हायचं. दिवसभर थकलेलं शरीर, बिछाण्यावर पडल्या पडल्याच कधी झोप लागायची तेही कळायचं नाही. मग पहाटे पहाटे बिछाण्यातच पांघरून घेऊन शरीराचा मुटका करून अभ्यास करायचा. पण छे, डोळे गपा गपा मिटायचे आणि मग मैत्रिणींनो अभ्यासाच्या नावानं चांग बलवायचं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 23वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: एनसीसी मुळे माझे अनेक फायदे झाले. सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे माझ्या अंगी धीटपणा आला, शिस्त आली, अनेक ओळखी झाल्या, त्यातून अनेक नवीन मैत्रिणी मिळाल्या. एनसीसी मुळे नवनवीन ठिकाणं पाहायला मिळाली, नवे अनेक अनुभव, काही गोड काही कडू, पण एकूण ते जीवनच वेगळं हलकं फुलकं वाटू लागलं होतं. आर्ट्सला गेल्याने हवे ते मनासारखे विषय मिळाले. सायन्सपेक्षा कितीतरी पटीनं इकडचा अभ्यास सोपा असल्यामुळे इतर चळवळीमध्ये मी नकळत गुंतत गेले. त्यात सर्वात प्रिय म्हणजे एनसीसी, त्यानंतर कॉलेजची सांस्कृतिक पत्रिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन वगैरे वगैरे. आठवड्यातून दोन वार एनसीसी परेड सबूच्या मागच्या पटांगणावर व्हायची. ज्युनियर मुली अगदीच कमी, सिनियर बऱ्याच जणी होत्या, एकीपेक्षा एक शिष्ट. पण त्यांच्यामध्ये मंगल सोमाणी आणि सुचेता पटेल या दोघीच माझ्याशी छान बोलायच्या, नीट समजावून सांगायच्या. पुढे पुढे आमच्या तिघींची खूप मैत्री झाली. वसतिगृहावर असलेली माझ्याच वर्गात शिकणारी निर्मला विश्वाद, तिला विश्वासात घेऊन एनसीसीचं महत्व पटवून दिलं, तिला एनसीसी घ्यायलाच लावलं. रविवारी एनसीसीची गाडी वसतिगृहावर न्यायला यायची. एक एक मुलगी एकेका विभागातून गोळा करत करत पटांगणावर पोचायला साडेसात व्हायचे. साडेसातलाच परेड सुरू व्हायची. या परेडमध्ये नव्या मुलींची पार भंभेरी उडायची. एनसीसी ऑफिसर बाजूला उभे असायचे. एनसीसीचे सर एकेकीला लेफ्ट राईट कसं चालायचं ते सांगायचे. पण काही पठ्या इतक्या वेंधळ्या होत्या की लेफ्टच्या वेळी राईट पाय यायचा तर राईटच्या वेळी लेफ्ट, कधी कधी तर हातपाय दोन्ही एकाच वेळी म्हणजे डावा पाय त्याच वेळी डावा हात यायचा, चालायचं ते इतकं विचित्र दिसायचं. मग सर अशा सतत चुकणाऱ्या मुलींना बाहेर काढायचे. नवीन नवीन काही येत नाही, समजत नाही, पण वर्ष झालं तरी मुलींना केसांची एट फिगर यायची नाही, बुटांची लेस नीट बांधता यायची नाही, गणवेशाला कडक इस्त्री नसल्यानी, स्टार्च नसल्यानी तो गणवेश निव्वळ शिपायांनी अंगावर चढवल्यासारखा वाटायचा. कॅपचा बिल्ला बरोबर डाव्या बाजूच्या डाव्या भुवईवर यायला हवा, त्यावरचा लालभडक तुराही दिमाखातच दिसायला हवा, कमरेच्या पट्ट्यावरील बिल्ला सुद्धा चमकायला हवा. माझ्या गणवेशाला मी इतका कडक स्टार्च करायची की माझ्या कोपऱ्यावरच्या मोल्ड केलेल्या बाह्यामुळे हाताची पुढची बाजू कापल्यासारखी व्हायची. लाल भडक्क रेषा दोन तीन दिवस उमटलेली असायची. ती पूर्ववत होते ना होते तोच पुन्हा पुढच्या आठवड्यात त्याच रेषेवर जखमेवर पुन्हा घासून खोल जखम झाल्यासारखं व्हायचं. एकंदर एनसीसीतील कवायती आणि इतर प्रकारात मी तरबेज झालेली पाहून चीफ ऑफिसरनी मला पहिल्याच वर्षी सार्जंट बनवलं. त्यावर्षी एनसीसीतल्या पार्ट फर्स्टची परीक्षा देऊन पास झाले आणि फर्स्ट इयरला गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश घेतला. मानसशास्त्र हा विषय, तो विषय सबूमध्ये नव्हता, म्हणून मग गव्हर्नमेंट कॉलेज. त्यावेळी गव्हर्नमेंट कॉलेजात एनसीसीच नव्हती, पण मुलांच्या एनसीसीच्या अष्टपुत्रे सरांनी आमच्याकडे थोडं लक्ष दिलं. मी 3 वर्ष गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काढली. त्यावेळी 50 ते 60 मुलींचा एक मोठा गट तयार केला. त्यावेळचे प्राचार्य नईमुद्दीन सर आणि इतर संबंधित प्राध्यापकांनीही खूप कौतुक केलं, कारण शूटिंगमध्ये विद्यापीठातलं प्रथम बक्षीस गव्हर्नमेंट कॉलेजने जिंकलं. आमचा एवढा मोठा गट पण महिला प्राध्यापिका नसल्याने, म्हणजे एनसीसीतली महिला प्राध्यापिका. आम्हा सर्वांना सबूच्याच पटांगणावर परेडसाठी जावं लागायचं. दुसऱ्या वर्षीच मला अंडर ऑफिसरचा बॅच मिळाला. बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग छातीवर झळकू लागली, शोल्डरवर लाल फीत येऊन हातात स्टिक आली, त्यामुळे अजून रुबाब वाढला. 50-60 मुलींची जबाबदारी माझ्यावर आली. एकेका मुलीला हाताळणं म्हणजे दिव्य कर्मच. पहिल्या वर्षी उन्हाळी शिबिरासाठी म्हणजे समर कॅम्पसाठी गुजरातमध्ये अहमदाबादला गेलो. रेल्वेने 2-3 दिवस प्रवास, अख्खी बोगी आम्हा मुलींच्या ताब्यात.
4: काय बिशात बाहेरचा पॅसेंजर आत यायची, आलाच तर सर्वांनी मिळून त्याला इतकं भंडावून सोडायचं, इतकं भंडावून सोडायचं की बिचारा दुसरं स्टेशन आलं की गायब. अहमदाबाद सुंदर आणि स्वच्छ शहर. लष्कराच्या त्या भव्य परिसरात 10 दिवस कसे गेले ते कळलंच नाही. सकाळी अस्सल तुपातला शिरा, ग्लासभर अस्सल दूध, दुपारी छान जेवण, संध्याकाळी ताक किंवा लस्सी आणि रात्री पुन्हा ताजं चांगलं जेवण. जेवणाचे बिलकुल हाल नाहीत, त्यामुळे तिथं असलेल्या 4-5 हजार मुली खूपच खुश. रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आपापल्या प्रदेशातले, त्यानंतर अनेक शिबिरांना उपस्थित राहिले. अहमदनगरच्या शिबिरात होते, नागपूरजवळच्या कामठीच्या शिबिरात होते. कामठीचं शिबिर म्हणजे आरडी परेडसाठी सिलेक्शन कॅम्प होता आणि अगदी मोजक्याच मुली महाराष्ट्रातून तिथं गेलेल्या होत्या. हा कॅम्प फार कठीण असतो. आरडी म्हणजे रिपब्लिक डे, अर्थात प्रजासत्ताक दिन परेडसाठी पूर्ण महाराष्ट्रातून 4-6 मुलींची निवड करायची होती. त्यामुळे पहाटे लवकर उठणं, चहा घेऊन 4-5 तास परेड करणं असं चालायचं. मार्च पास्ट, फर्स्ट एड, मेडिकल, शूटिंग, फायरिंग, स्ट्रेकिंग या आणि अन्य अनेक प्रकारात ते परीक्षा घ्यायचे. तिथं माझी निवड झाली. पण औरंगाबादला आल्यावर काय झालं माहीत नाही, आरडी परेडसाठी माझं नाव न पाठवता दुसऱ्याच एका मुलीचं नाव पाठवण्यात आलं. माझी इतकी मेहनत, माझी सगळी तयारी, सगळं वाया गेलं. केवळ माझा कुणाजवळ वशिला नव्हता, कुणा ऑफिसरच्या पुढे करण्याची माझी वृत्ती नव्हती. केंद्रीय कार्यालयामध्ये कळलं की तिथल्या काही एनसीसी शिक्षकांनी माझी मेहनत, एकूण कामगिरी पाहिलेली होती, अनुभवली होती. तेही म्हणाले, जाधव काय को बुरा मानती हो, जाने दो, बडे पहलवान को देख के आरडी के लिए दिल्ली भेजा है, इस साल नहीं अगले साल तो सही. पुढचं वर्ष म्हणजे माझं शेवटचं वर्ष होत. अण्णासाहेब म्हणाले, आरडी परेडसाठी म्हणून 1.5 महिना आधी आणि 1.5 महिना नंतर असे एकूण 3 महिने तू अभ्यासापासून दूर राहशील. त्यातून दिल्लीची थंडी ऊन तुला सहन होईल का? तुझं ध्येय काय? BA चांगल्या प्रकारे पास होणं की NCCत नाव कमावणं? तूच ठरव, तुझा तूच निर्णय घे. विचारांती त्याही वर्षी निवड होऊनही आरडीसाठी दिल्लीला जाता आलं नाही. आयुष्यातली चांगली संधी पहिल्या वर्षी हिरावून घेतली गेली आणि दुसऱ्या वर्षी मी स्वतः कमावली. पण फारसं दुःख करून घ्यायचं नाही असं ठरवून त्या अगोदरच्या 12 दिवसांच्या शिबिरासाठी दार्जिलिंगला जायचं ठरवलं. तेव्हाही संपूर्ण महाराष्ट्रातून 25-30 मुली मनमाड रेल्वे स्टेशनवर जमा झाल्या होत्या. तिथून आम्ही एक डबाच रिझर्व्ह करून गेलो होतो. 4 वर्षात सर्वात उत्कृष्ट कॅम्प कोणता झाला असेल तर तो दार्जिलिंगच्या कॅलिंगपॉंग या ठिकाणचा. सोहो बाजूनी डोंगर वेढलेले, मधल्या 20-25 एकराच्या परिसरात छोटे छोटे तंबू, प्रत्येक प्रांताचे 3-4 तंबू, गोलाकार डोंगरांच्या पायथ्याशी जवळजवळ 1,000 तंबू, 5-6 हजार मुली, 1,000 ऑफिसर आणि कर्मचारी वर्ग वेगळाच. प्रत्येक तंबूच्या सभोवती बाहेरच्या बाजूनी 3-4 फूट खड्डे, खाचा पाडून घ्यायच्या. थंडी तर जन्मात अनुभवली नव्हती एवढी. एकेका तंबूत 8-10 जणी, साधारण 10x10 अकराचे तंबू असावेत. आम्ही सगळ्याजणी एकमेकींना एकमेकीच्या पांघरुणात घुसमटून घेतलं तरी थंडी कमी व्हायची नाही. हातपाय पोटाशी दुमडून घेऊन शरीराचं मुटकुळं करून घ्यायचं. सकाळी म्हणजे 4:30-5 लाच भली मोठी घंटा वाजायची. उठलं तर पाहिजेच, आणि काय आश्चर्य, टेंटच्या चोहो बाजूच्या खणलेल्या खाचा पाण्यानं तुडुंब भरलेल्या असायच्या. म्हणजे रात्रभर पाऊस झालेला दिसतो. कुणीतरी माईकवरून इंग्रजीतून सांगायचं, ज्याचं त्यानं आपापल्या तंबूभोवतीचं पाणी काढून टाकावं. झालं, आधीच हातपाय गारठलेले, त्यात पुन्हा पाण्यात तेही बर्फाच्या. पण ड्युटी इज ड्युटी. भराभर सगळ्यांनी आपापले मग्गे काढले, भरभर पाणी उपसलं. लांबवर गरम पाण्याचं आधळ उकळलेलं असायचं. तिकडे जाऊन तोंड धुवून घ्यायची, हातपाय धुवून घ्यायचे. आंघोळ करायचा लाग नव्हता. छे, एवढ्या थंडीच्या दिवसात आंघोळ आणि इतक्या सकाळी. छे, मुळीच नाही रे बाबा. दुपारी जेवण झाल्यावर वेळ मिळाला तर आंघोळ करायची, नाही तर सुट्टी. सुट्टी, आंघोळीला सुट्टी. सर्वांनीच आंघोळीच्या गोळ्या घेतल्या. दार्जिलिंग हिमालयातलं एक सुंदर थंड हवेचं ठिकाण, उंचावर. त्यातल्या कॅलिंगपॉंग या ठिकाणी आमचा कॅम्प. सकाळचा चहा म्हणजे मग भरून अस्सल आसामी चहा मिळायचा, भरपूर गोड, दूध कमी पण प्यायचा. गरम गरम पाणी पोटात जाणं आवश्यक असायचं. ते झालं की सकाळचा मार्च पास्ट म्हणजे पांढरा चुडीदार पायजमा, पांढरे बूट घालून तिसरी शिट्टी वाजायच्या आत पटांगणावर जमायचं. पाहता पाहता संपूर्ण पटांगण पांढरं शुभ्र उमलून यायचं. आडवे उभे डावा उजवा करत वॉर्म अप व्हायचं. खांद्यावरून ओढणी उभी घेऊन कमरेला पांढऱ्या ओढण्या बांधून टाकायच्या आणि एक एक गट सरांच्या मागून पळस सुटायचा. दोघी दोघींनी हात पकडायचे. सगळा उतारच हिरवेगार डोंगर जवळ वाटायचे. धुक्यांचे ढग, दाट दाट धुकं, त्या धुक्यातून वाट काढत आम्ही डोंगर उतरणीला लागायचो. पळतच राहायचो, पळतच राहायचो. लाल भडक्क सूर्याचा सोनेरी गोळा डोंगरा पलीकडून दिसू लागताच धुकं कायम व्हायचं. आणि यावेळी 6:30-7 वाजत आलेले असायचे. पाय पळत राहायचे पण डोळे डोळे अख्खं सृष्टीचं हे सौंदर्य अधाशासारखं पीतच राहायचे. किती सुंदर तो सूर्योदय. पुन्हा इतरत्र कधी तसा दिसलाच नाही. डोंगर उतरणीवर लाल भगवी कौलारू करत जिकडे पाहावं तिकडे हिरवेगार चहाचे मळे, अगदी शिस्तबद्ध सैनिकांसारखे, वाफ्या वाफ्यांनी नीट ठराविक उंचीतच वाढणारे. त्यांची कटिंग्स किती व्यवस्थित केलेली असायची. जणू आमच्या आरडी परेडचे सैनिक दिल्लीला हमरस्त्यावरून मोठ्या जोशात आयटीत मार्च पास्ट करत निघाले. मधूनच एखाद दुसरं झाड, रस्त्यांच्या कडेला उंच फुलांची झाडं आणि घराघरातून डोक्याला पट्टा बांधून पाठीवर मोठमोठ्या बास्केट घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणी स्त्रिया, चहाच्या मळ्याकडे जाणाऱ्या. अहो, एवढी एवढी लहान लहान पोरं पोरी डोंगर चढण्यात पटाईत. आम्ही परतीला लागलो म्हणजे निम्मा अवसान गळून गेलेलं असायचं. पण ही पोरं ही पोरं माकडासारखी उड्या मारत केव्हाच आमच्या पुढं गेलेली असायची. खरंच निसर्गाची सगळी किमया, नाही का? कॅम्पवर आल्या आल्या आधी पांढरा गणवेश बदलून खाकी गणवेश चढवावा लागायचा. कॅम्प, बेल्ट, सॉक्स, शूज हे सगळं घालायला बराच वेळ लागायचा. मग हातात थाळ्या घेऊन नाश्त्याच्या ठिकाणी जायचं. नाश्ता मात्र पोटभर करायचा. पोहे, उपीट वा एखादा त्या भागातला नवीन पदार्थ असायचा. भूक लागली की समोर असेल ते माणूस खातो न कुरकुरता. सगळ्यांच्या संगतीत ते खाण्यापिण्यातली मजा असायची. नाश्ता संपला की 9 वाजता वही पेन घेऊन एकेका गटांनी त्यांच्या ठराविक ठिकाणी ठराविक शिक्षकांकडे जायचं. तिथे अगोदर परेड व्हायची आणि मग तिथे धडे दिले जायचे. अपघात प्रसंगी कसे वागाल, प्रथमोपचार, नर्सिंग वगैरे वगैरे शिकवलं जायचं. नंतर 1 वाजता जेवण, 3:30-4 विश्रांती, 4 वाजता सर्वांसमोर मेन ऑफिसरचं स्पीच, शिस्त, एकी, एकात्मता, राष्ट्र, राष्ट्राभिमान इत्यादीवर ते बोलायचे. सायंकाळी 5:30-6 सोडून द्यायचे. आणि मग काय विचारता, सकाळी पांढरा, दिवसभर खाकी रंगाचा दिसणारा परिसर आता मात्र पार बदलून गेलेला असायचा. रंगी बेरंगी फुलपाखर जशी या झाडावरून त्या झाडावर फुलांवर उडावीत, तशी प्रत्येक तंबू मधून रंगीत विविध प्रकारचे पोशाख परिधान केलेल्या मुली इकडून तिकडे हिंडताना बागडताना दिसायच्या. जणू काही फॅशन परेडच, आणि त्या त्या प्रांताचं वैशिष्ट्य घेऊनच. मग रात्री उशिरा पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, त्या त्या प्रांताचा सांस्कृतिक वारसा घेऊन आलेले. त्यांच्याच भाषेतून नृत्य, कव्वाली, कविता, नकला, गीत, अनेक विविधतेतूनही शेवटी एकता

0: खरंच खरंच काही दिवस इतके चांगले असतात की त्यांचं विस्मरणच कधी होत नाही. त्यापैकीच हे दार्जिलिंगचे कॅम्पचे सुंदर दिवस, फुलपाखरासारखे कधी आणि कसे उडून गेले ते कळलंच नाही, आता सुद्धा स्मरणात राहिले आहेत त्या मुलायम सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरी आठवणी दार्जिलिंगच्या.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 23वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
2: हाय, मी आर्जस्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
3: हाय, हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. मनभावनच्या मनमोकळ्या लहरीवर तुमच्या हृदयाच्या अगदी जवळचा आवाज घेऊन मी आले तुमची आरजे शुभांगी. रेडिओ मनभावन 90.8 FM वर सुरू झालाय तुमचा लाडका कार्यक्रम आरजे कट्टा आरजे शुभांगी सोबत. जहां बात होगी दिल की, जहां किस्से होंगे जिंदगी के, जहां हर कहानी में छुपलेला असेल एक सुंदर विचार आणि त्या विचारातून उमटेल एक नवी आशा. मित्रांनो, आयुष्याच्या धावपळीत आपण अनेकदा मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो. मोठं घर, मोठी स्वप्न, मोठी कमाई, पण कधी कधी एखाद्या छोट्याशा कृतीत दडलेली असते माणुसकीची खूप मोठी ताकद. आजची गोष्ट अशीच आहे, एका गरीब बाईची, जिच्याकडे स्वतःसाठी पुरेसे पैसे सुद्धा नव्हते, पण दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी तिच्या मनात अमाप श्रीमंती होती. कल्पना करा, दर महिन्याला फक्त 11 रुपये बँकेत जमा करणारी एक साधीशी बाई. लोक तिची थट्टा करायचे, अगं एवढ्याशा पैशांनी काय होणार आहे, पण तिचं उत्तर, रक्कम नाही बाळा, नियत जमा करते. किती सुंदर विचार आहे ना. कधी कधी आपल्या हातात असलेली रक्कम छोटी असते, पण आपल्या मनातली भावना खूप मोठी असते. आजच्या आरजे कट्ट्यावर आपण ऐकणार आहोत कमला देवींची एक हृदयस्पर्शी कथा. एक अशी कथा जी आपल्याला सांगते, गरिबी खिशाची असते, इराद्यांची नाही. आणि कदाचित ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा विचार कराल, मी कोणाच्या आयुष्यात छोटीशी आशा बनू शकते का. तर चला, मन शांत करा, विचारांना थोडं थांबवा आणि ऐका ही सुंदर गोष्ट आरजे शुभांगी सोबत. रक्कम नाही, नियत जमा करते. फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM तुमच्या मनाला, तुमच्या भावनांचा, तुमचा स्वतःचा रेडिओ, तुमचं आणि माझं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय आरजे कट्टा. मित्रांनो, काही कथा आपण ऐकतो आणि विसरून जातो, पण काही कथा अशा असतात ज्या संपल्यानंतर सुद्धा आपल्या मनात सुरू राहतात. आजची ही कथा कदाचित तुम्हाला थांबवेल, विचार करायला लावेल आणि एखाद्या गरजू व्यक्तीसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा नक्कीच देईल. तर ऐकूया रामपूर गावातली कमला देवींची ही हृदयस्पर्शी गोष्ट. ज्यांच्या बँक खात्यात जमा होत होते फक्त 11 रुपये, पण त्या 11 रुपयांमागे दडलेली होती एका आईच्या हृदयाची विशालता. तर गावातली कमला देवी, सगळ्यात गरीब बाई, दर महिन्याला बँकेत फक्त 11 रुपये जमा करायची. लोक तिची थट्टा करायचे, पण ज्या दिवशी तिच्या मृत्यूनंतर बँकेचा लॉकर उघडण्यात आला त्या दिवशी संपूर्ण बँकेत शांतता पसरली. कमला देवी एका मोडक्या झोपडीत राहायच्या. पतीला जाऊन 15 वर्ष झाली होती, ना मुलगा ना मुलगी, ना कोणी आपलं. सकाळी लोकांच्या घरी भांडी घासायच्या, दुपारी शेतात मजुरी करायच्या आणि संध्याकाळी मंदिराबाहेर बसून माळा बनवायच्या. गावकरी म्हणायचे, अगं कमले, स्वतःकडे खायला नाहीये, बँकेत पैसे जमा करून काय करणार आहेस. त्या फक्त हसून सोडून द्यायच्या. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला त्या जुनेच कपडे घालून बँकेत जायच्या आणि काउंटरवर 11 रुपये ठेवायच्या. कॅशियर सुद्धा हसायचा, आई याने काय होणार ग. कमला देवी दरवेळी एकच उत्तर द्यायच्या, बाळा रक्कम नाही, नियत जमा करते.

0: वर्ष निघून गेली. लोक त्यांची थट्टा करत राहिले. एका पावसाळी रात्री थंडी लागून कमलादेवींचा मृत्यू झाला. त्यांच्या झोपडीत असं काहीच नव्हतं ज्याला वारसा म्हणता येईल. पोलिसांनी औपचारिकता म्हणून बँकेला कळवलं. दुसऱ्या दिवशी बँक मॅनेजरने त्यांचे पासबुक काढले. खरंच दर महिन्याला 11 रुपये जमा झालेले होते, जवळपास 30 वर्ष. मॅनेजरने विचार केला, एवढ्या छोट्या रकमेचं काय महत्व? पण रेकॉर्डमध्ये आणखी एक गोष्ट नोंद होती, वारसदार म्हणजेच नॉमिनी. गावातील प्राथमिक शाळा, संपूर्ण बँक चकित झाली. शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलवण्यात आलं. जेव्हा नियमानुसार खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा बँकेच्या जुन्या रेकॉर्डमधून एक सीलबंद पाकिट निघालं. त्यावर लिहिलं होतं, माझ्या मृत्यूनंतरच उघडावं. मॅनेजरने थरथरणाऱ्या हातांनी पाकिट उघडलं. पाकिटात आतमध्ये एक चिठ्ठी होती. जर ही चिठ्ठी वाचली जात असेल तर समजा मी या जगात नाही. मी कधीच शाळेचं तोंड पाहिलं नाही. गरिबीने लहानपणी पुस्तकाऐवजी माझ्या हातात झाडू दिला होता. एक दिवस शाळेबाहेरून जात होते. आत मुलांची प्रार्थना चालू होती तेव्हाच मी एका लहान मुलीला रडताना पाहिलं. तिच्याकडे परीक्षेची फी नव्हती. त्या दिवशी मी ठरवलं की मी कितीही गरीब राहिले तरी दर महिन्याला थोडं ना थोडं तरी वाचवेल. रक्कम छोटी असेल पण कोणत्याही मुलाचं स्वप्न छोटं असता कामा नये. माझ्या खात्यात जितकेही पैसे असतील त्यातून दरवर्षी त्या मुलाची फी भरा जो शिकू इच्छितो पण गरिबीमुळे मागे राहतोय. माझी एकच अट आहे, त्या मुलाला कधीही सांगू नका की फी कोणी भरली. जर त्याला माझं नाव कळलं तर माझ्या दानाची किंमत कमी होईल. फक्त त्याला एवढंच सांगा, जेव्हा तू मोठा होशील तेव्हा दुसऱ्या एखाद्या मुलाला मदत कर. चिठ्ठी वाचता वाचता बँक मॅनेजरचा आवाज भरून आला. मुख्याध्यापकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही दिवसांनी हिशोब लावण्यात आला. 30 वर्ष जमा झालेले 11 रुपये, त्यावर मिळालेले व्याज आणि बँक कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा योगदानाला मिळून एक छोटीशी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. तिचं नाव ठेवण्यात आलं अनामिक आशा. पहिल्याच वर्षी 5 गरीब मुलांची फी भरली गेली. मुलांनी विचारलं, सर आमची फी कोणी भरली? मुख्याध्यापक हसले आणि म्हणाले, एका अशा आईने जिला स्वतःची मुलं नव्हती पण जिने अख्ख्या गावच्या मुलांना आपलं मानलं होतं. त्या दिवशी गावातले तेच लोक जे कधी कमलादेवींच्या 11 रुपयांवर हसायचे शाळेबाहेर उभे होते. कोणाचीही हिंमत झाली नाही की मान वर करून शाळेच्या इमारतीकडे पाहावं. त्यांना पहिल्यांदाच समजलं, गरिबी खिशाची असते, इराद्यांची नाही. कमलादेवी निघून गेल्या पण दरवर्षी जेव्हा एखाद्या गरीब मुलाच्या हातात नवीन पुस्तक यायचं तेव्हा असं वाटायचं जणू त्या अजूनही हसत हसत म्हणताय, रक्कम नाही बाळा, नियत जमा करते. मित्रांनो, कमलादेवींची कथा इथे संपली पण त्यांच्या विचारांची सुरुवात कदाचित आता आपल्या मनात झाली आहे, हो ना? दर महिन्याला फक्त 11 रुपये, लोकांसाठी ती एक छोटी रक्कम होती पण कमलादेवींसाठी ती होती एका मुलाच्या शिक्षणाची आशा, एका आईच्या मनातली माया आणि माणुसकीवरचा विश्वास. रक्कम नाही बाळा, नियत जमा करते हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. आपल्याकडे किती आहे यापेक्षा आपण त्यातून किती देऊ शकतो हे महत्त्वाचं असतं, हो ना? कुणाला एक पुस्तक देणं, कुणाला शिक्षणासाठी मदत करणं, कुणाचं मनापासून ऐकून घेणं तर कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणणं, या सगळ्या गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाहीच. आणि हो, मदत करताना नाव प्रसिद्ध व्हावं अशी अपेक्षा नसावी, तर त्या मदतीतली माणुसकी अजून सुंदर होते. आजच्या या कथेतून एक विचार घेऊन जाऊया. गरिबी खिशाची असते, इराद्यांची नाही. आणि तुमच्यासाठी आजचा आर्यकट्टा सवाल, तुम्ही कधी कोणाला अशी मदत केली आहे का ज्याची किंमत पैशांपेक्षा भावनेत जास्त होती? किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी केलेली छोटीशी मदत जी तुम्ही आजही विसरलेले नाहीत? तुमच्या आठवणी आम्हाला नक्कीच सांगा, कारण तुमची एक छोटीशी गोष्ट दुसऱ्याच्या आयुष्यात मोठी प्रेरणा बनू शकतो. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक नक्कीच नोट करून घ्या. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. हो श्रोते हो, या नंबरवर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आणि आजचा तुम्हाला आर्य कट्टा कसा वाटला ते सुद्धा जरूर कळवा. आणि हो, तुमच्या आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला कोणी अशी मदत केली आहे का, किंवा तुम्हाला असं वाटतंय का मी कोणाला अशी मदत करावी, तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही तुमच्या नावासह या ठिकाणी तुमचं उत्तर नक्कीच जाहीर करू. तेव्हा तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत. मित्रांनो, आमच्या आरजे कट्ट्यावर इतकंच. तुमच्या मनात प्रेम राहू दे, तुमच्या विचारात सकारात्मकता राहू दे, आणि तुमच्या हातून कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा एक दिवा पेटू दे. तुमची मी, तुमची आपली, तुमच्या मनाचा आवाज आर जे शुभांगी, रेडिओ मन भवन 90.8 FM. जहां हर धड़कन में है अपनापन, जहां हर कहानी में है एक सुंदर संदेश, आणि जिथे तुमचा आवाज आमच्यासाठी नेहमीच खास. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत, नव्या विचारांसोबत आणि नव्या ऊर्जेसोबत. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा, माणुसकी जपत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी आणि हा होता आपला आरजे कट्टा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत बाय बाय.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट.
0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोते हो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हावून निघणारच आहोत. त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोतांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली, तसंच लेखणीची प्रगल्भता, हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदास सारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
3: नमस्कार. नमस्कार.
0: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर श्रोते हो, मॅडमची नाळ जोडली गेली आहे शास्त्रीय संगीताशी, तर लेखणीला दिशा दिली आहे चिंतनशील आणि सर्जनशील विचारांनी. सिनेसंगीत अभ्यासक म्हणून त्यांनी मराठी चित्रपट संगीतावर अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. स्तंभलेखिका म्हणून त्यांच्या लेखांमधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच आजच्या या खास संवादातनं. मॅडम, काय सांगाल या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा त्याबद्दल काय सांगाल? नेमकी सुरुवात कशी झाली?
3: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते, शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले. पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले, त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं. तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं BA मानसशास्त्र विषय घेऊन केलं. आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो, ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय ह्याच्यात विशेष काय आहे. पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्ष मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग्स केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
0: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा? असं
3: खूप गाणी आहेत, म्हणजे ह्या
0: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
3: असं सांगता येणं अवघड आहे. पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात, म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं. तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते. आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे न मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडलाय.
0: अच्छा,
3: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसतीये. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना, म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोईंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर.
0: राईट,
3: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
0: बरोबर बरोबर,
3: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
0: खरं खरं, पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून?
3: संगीतकार हे निमित्त आहे.
0: अच्छा,
3: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
0: बरोबर,
3: कवी, संगीतकार, गायक, गायिका, अरेंजर्स आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय, ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का? तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे.
0: खरं,
3: अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम किंवा गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का, तर होत्या, पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना
4: बरोबर,
3: हे यश संगीतकाराचं आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायच जाऊया.
4: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाउनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावली. तर ते कसं काटो से खिचके त्याबद्दल सांगा ना.
3: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालंय सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल, का माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी. त्याबद्दल मला जे सांगायचंय ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला
4: अगदी
3: तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्यानी ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा असं.
4: अगदी तीच.
3: तर काटोल से खिच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
4: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
3: खरं तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो, पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलापाला तुम्ही द्याल तो रंग आहे. मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे.
4: बरोबर.
3: मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली आहे. कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती दाखवल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होती. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे.
4: नक्कीच.
3: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या, की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रनी जे शब्द लिहिले की काटून से खिंच के आचल, म्हणजे काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छोडा आहे असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्यय करे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई न रोको दिल की उडान को दिल वो चला.
4: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
3: आणि तो दडलेला आहे. आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जीने की तमन्ना आणि मरणे काय. म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे हा. एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे, की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला म्हणजे आता तो कसा आहे आधी, इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते.
4: बरोबर.
3: आता हेच सूर आहेत, ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला, त्याचा लगाव बदलला, तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे, म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेनी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो.

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची
1: बात है। हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते, पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल। खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे। मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदररित्या आपण संतुलन राखता ते कसं, नेमकं कसं हेरता तुम्ही?
3: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे। आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोचेल? कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं। मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले। आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली। हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना। कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे। तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू।
1: अच्छा, वा। एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
3: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता। आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत, म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
3: तेव्हा सुवर्ण काळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला। मला विश्लेषण करायला खूप आवडलं कारण तेव्हा सुवर्ण काळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली। आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा, तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होतं। कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा किती की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत, पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता। याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता। मग हा रंग कुठून येतो? तर भाववृत्तीतून येतो, संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो, किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियोलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
3: हे सगळं येतं त्यात। म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघे आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे। हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं म्हणून मी एक एक संगीतकाराचा,
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो। खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
3: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बर,
3: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशन साठी असतं, पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहे. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरल तिचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: एक वेगळा प्रश्न की गझल गायकीसाठी तुम्ही उर्दूचं खास प्रशिक्षण सुद्धा घेतलं, त्याबद्दल सांग.
1: मला एक चांगले गुरु लाभले, उस्ताद इकबाल गिल त्यांचं नाव. तर त्यांनी मला फक्त गझल गायकी शिकवली असं नाही, तर त्यांनी मला उर्दू उच्चारांचा कसा अभ्यास करायचा, ते त्यात काय फरक आहे, त्यांनी कसा अर्थ बदलतो, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. की गम असा नसतो उच्चार, गम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरच नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
0: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं?
1: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतं, अरे हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की हा असा पॅटर्न केला आहे, अंतर्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही, तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते. की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे, जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला, मी मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगितिक लिखाण नाही आहे, तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते, की कारण आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने. की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी, पण बरंचसं लिखाण नॉस्टॅल्जिक होतं. ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलाय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं, तसंही ते झालं असेल कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमुका आहे. पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचंय आणि ते सामान्यांपर्यंत.
0: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळं लाभला खरंच. संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय? शब्दांचं सौंदर्य शास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीनं हेरतात, ते कसं?
1: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका
0: शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल? उदाहरण दाखल.
1: खूप आहेत उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
0: अच्छा,
1: की नेमकं काय त्यातून म्हणायचंय. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे असे अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला धरती का मुख हुवा उजाला सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
0: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझलमध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला. त्यात मी हा आवर्जून विषय ठेवला आहे अभ्यासाला, की हाऊ टू ॲप्रिशिएट आणि हाऊ टू नो मिनिंग ऑफ द पोएट्री. पोएट्रीला तुम्ही समजून घ्या आणि मग गा. नुसतं यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, हे म्हणणं आणि त्या ती व्यथा समजून घेणं, मग तुम्ही म्हणा, त्यात फरक लक्षात येईल. तंत्र शिका, श्वासाचं तंत्र आहे, चालीचा अभ्यास करायला लागा, तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
0: बरोबर.
1: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता करण्याची गोष्ट नाही. जी सोय आता निर्माण झाली करा ओके, तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
0: बरोबर.
1: त्यात वाहत जाऊ नका.
0: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
1: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात, कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं, कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
0: खरंच छान असं अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातनं. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सुरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
1: सलील दांची एक रचना ऐकू दे.

0: प्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाही आहे, तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद. मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.

रामकृष्ण हरी। प्रवास म्हणजे फक्त अंतर पार करणे नाही, तो स्वतःकडे जाण्याचा मार्ग असतो। वाटेत नजारे बदलतात, लोक बदलतात, आपणही बदलत जातो, हळूच नकळत, नाही का? कुठे थांबतो, कुठे शिकतो, कुठे हसतो, कुठे शांत होतो, हे सगळंच प्रवासाचं सौंदर्य आहे। शेवट महत्वाचा नाही, वाटच आयुष्य शिकवते।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर्जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 29 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात आरोग्य आणि संवेदनशीलतेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. जागतिक हृदय दिन, हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदय विकारांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. मानसिक ताणतणाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढते. पण आजचा दिवस आपल्याला सांगतो, हृदयाची काळजी घ्या, रोज चाला, हसा आणि निरोगी राहा. जागतिक अन्न नासाडी प्रतिबंध जनजागृती दिन. अन्नाचा प्रत्येक दाणा किती मोलाचा आहे आणि जगात लाखो लोक भुकेले झोपत असताना आपल्या ताटात अन्न वाया जाऊ नये यासाठी आजचा दिवस पाळला जातो. आज भारतीय चित्रपट सृष्टीतील कॉमेडी किंगची जयंती आहे, ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. बॉलिवूडच्या सुवर्ण काळातील अद्वितीय अभिनेते, दिग्दर्शक आणि विनोदाचे बादशहा महमूद यांची आज जयंती. पडोसन, बॉम्बे टू गोवा, भूत बंगला आणि प्यार किए जा यासारख्या चित्रपटातून आपल्या अप्रतिम कॉमिक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांना लोटपोट हसवलं. पडद्यावर लोकांना हसवणारे महमूद पडद्यामागे अत्यंत मोठ्या मनाचे आणि गरजू कलाकारांना भरभरून मदत करणारे अवलिया व्यक्तिमत्व होते. आज जागतिक हृदय दिन आणि महमूद यांच्या दिलदारपणावरून घेतलेला एक नितांत सुंदर विचार, हृदय निरोगी ठेवायचं असेल तर केवळ चांगला आहार आणि व्यायाम पुरेसा नसतो, मनात इतरांबद्दलचा राग, द्वेष, कटुता काढून टाकणं तितकंच गरजेचं असतं. कारण ज्या मनात क्षमा, कृतज्ञता आणि दिलदार हसू असतं, त्या हृदयाला संकटाचे घाव कधीही विचलित करू शकत नाहीत. आणि आजची बोधकथा, 1960s अखेरची गोष्ट आहे. अलाहाबादहून एक उंच सडपातळ तरुण बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आला होता. त्याचे सुरुवातीचे सलग 12 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्याला राहायला स्वतःचं घर नव्हतं आणि खिशात पैसे नसायचे आणि निर्माते त्याला अपशकुनी म्हणून हाकलून लावत असत. त्या तरुणाची अवस्था पाहून कॉमेडी किंग महमूद यांनी त्याला स्वतःच्या घरात आश्रय दिला. महमूद त्याला लहान भावासारखे सांभाळायचे आणि त्याला धीर देत म्हणायचे, हिम्मत हारू नकोस, तुझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे, एक दिवस संपूर्ण देश तुझ्या नावाचा जयघोष करेल. महमूद यांनी स्वतः बॉम्बे टू गोवा हा चित्रपट बनवला आणि त्या फ्लॉप तरुणाला मुख्य नायकाची भूमिका दिली. त्या चित्रपटातील त्यांची फाईट आणि अभिनय पाहूनच पुढे प्रकाश मेहरांनी त्याला जंजीर चित्रपटात अँग्री यंग मॅन म्हणून कास्ट केले. तो तरुण दुसरा कोणी नसून आजचे महानायक अमिताभ बच्चन होते. अमिताभजी आजही जाहीरपणे कबूल करतात की महमूद यांच्या त्या मोठ्या हृदयाने जर त्यांना सावरले नसते तर ते केव्हाच मुंबई सोडून निघून गेले असते. तात्पर्य हेच, खरं मोठेपण पैशात नसतं तर दुसऱ्याच्या पडत्या काळात त्याला दिलेल्या मायेच्या हातात आणि मोठ्या मनात असतं. तेव्हा श्रोते हो, 29 सप्टेंबरचा हा मंगळवार आपल्याला स्वतःच्या शरीराचं आणि मनाचं भान ठेवायला सांगतो. आपण गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करतो, घराची काळजी घेतो, पण 24 तास अखंड धडकणाऱ्या स्वतःच्या हृदयाकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. तेव्हा आजच्या दिवशी काही संकल्प जरूर करूयात. पहिला म्हणजे, आजपासून रोज किमान 30 मिनिटं वेगाने चाला. तेलकट तुपकट खाण्यावर थोडं नियंत्रण ठेवा आणि कामाचा कसलाही अतिरिक्त ताण घेऊ नका. महमूद यांच्या विनोदासारखे मनमोकळे हसा. आणि दुसरा म्हणजे, आजच्या अन्न नासाडी प्रतिबंध दिनानिमित्त ताटात तेवढेच अन्न घ्या जेवढे पोटात जाईल. अन्नाचा कण अन कण म्हणजे अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो.
श्रोते हो, खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या निरोगी शरीरात आणि समाधानी हृदयात असते. जोपर्यंत तुमचं मन आनंदी आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभ दिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ಪ್ರಪಂಚ ಹೆ ಸಾಧನ್, ಪರಮಾರ್ಥ ಹೆ ಸಾಧ್ಯ. मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी. मी माझ्याकरता जगतो असे न म्हणता रामाकरता जगतो असे म्हणूया, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात, म्हणून भगवंताकरता जगावे. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटलाय, पण साधू त्याचा सदुपयोग करतात. आम्ही तसा करत नाही म्हणून परमार्थ साधत नाही. जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत, मनुष्य जन्म, संत समागम आणि मुमुक्षुत्व. मनुष्य जन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहिजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच. समयी लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे, मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच. निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार. परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच, म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया. आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे. जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणूया. दृढ निश्चयाने एक एक मार्ग आक्रमत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू, म्हणून भगवत स्मरणाला जपले पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे. संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तिथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरूपच होईल. मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहम बुद्धी ठेवणे हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो. झाडाचे पान रामा वाचून हलत नाही, देहाचा योगक्षेम तोच चालवतो. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना. आजचे बोधवचन: कर्तृत्व न घेईल तर जीव सुख दुःख भोगणार नाही. जानकी जीवन स्मरण.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेती व्यवसायामध्ये शेताच्या कुंपणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जैविक कुंपण किंवा वनस्पतीचं कुंपण अशी संकल्पना आज जोर धरत आहे. त्याच्यामध्ये करवंदाचं जे कुंपण आहे शेती करता ते अतिशय चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. तर या संदर्भामध्ये थोडासा उहापोह आज आपण करणार आहोत. करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक आहे. मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. झाडाच्या फांद्यांना काटे असल्यामुळं करवंदाला गुरं खात नाहीत. करवंदाच्या ताज्या पिकल्या फळाचा उपयोग खाण्यासाठीसुद्धा केला जातो. तसेच फळापासून चटणी आहे, मुरब्बा आहे, विविध प्रकारची लोणची आहेत, असे विविध पदार्थ आपण करवंदापासून तयार करू शकतो. करवंदाचं जे झाड आहे ते काटक असून कोरड्या हवामानापासून ते उष्ण व दमट हवामानात आणि कमी ते अतिपावसाच्या प्रदेशात ते कुठेही चांगल्या प्रकारे वाढू शकते. परंतु अतिशीत प्रदेशात या झाडाची वाढ तेवढी चांगली होत नाही. ते पावसाच्या पाण्यावर वाढणारं आहे. कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे करवंदाचं पीक वाढतं. ते हलक्या मुरमाड तसेच कातळ असल्या जमिनीतही चांगलं येतं. करवंदाच्या जाती फळाच्या आणि घराच्या रंगावरून ठरवल्या जातात. कोकण कृषी विद्यापीठानं कोकण बोल्ड नावाची एक नवीन जात प्रसारित केलेली आहे. लागवडीसाठी एप्रिल मे महिना जो आहे तो अतिशय चांगला असतो करवंदाकरता. साधारणतः 45x45x45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे सुरुवातीला खणून घ्यायचे. चांगलं कुजलेलं शेणखत जे आहे 2 किलो प्रति खड्डा व 200 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट मिसळून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर हे गड्डे जे आहेत ते भरून घ्यायचे. कुंपणासाठी लागवड करताना 2 रोपातील अंतर हे 90 ते 150 सेंटीमीटर ठेवावं. सलग लागवड करताना 3 ते 4 मीटर अंतरावर कलमं लावून लागवड करावी. लागवड केल्यावर कलमांना आधार द्यावा. या पद्धतीनं आपण जर करवंद लागवडीचे काही मूलतत्व पाळली तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं कुंपण मिळू शकतं. आणि आपण जर बागेतसुद्धा करवंद लावली आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लावली तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होऊ शकतो. तर याच्या संदर्भात विस्तृत जर माहिती आपल्याला आवश्यक असेल आणि आपल्याला कुंपण करायचं आहे किंवा करवंदाची लागवड करायची आहे तर अशाकरता कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते. तेव्हा गरजेवर आधारित हे तंत्रज्ञान आपल्या आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

मागेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तत्व खूप चांगलं आहे खरं, पण प्रश्न आहे की ते प्रत्यक्ष आचरणात कसं आणायचं, जीवनात कसं उतरवायचं। कारण आचरणात आणणं अगदीच असंभव असेल तर कोणत्याही तत्वाला एक बौद्धिक कसरत या पलीकडे आणखी काहीच मूल्य नाही। वेदांत हा धर्म आहे आणि त्या दृष्टीने तो सर्वतोपरी आचरणात आणण्याजोगा असायला हवा। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो आचरता येणं आपल्याला शक्य झालं पाहिजे। इतकंच नाही तर आध्यात्मिक जीवन आणि जागतिक जीवन असा जो एक काल्पनिक भेद मानण्यात येत असतो तोही नाहीसा व्हायला हवा। कारण वेदांत आपल्याला एकत्व शिकवतो, सत्य इथून तिथवर एकच आहे अशी वेदांताची शिकवण आहे। धार्मिक आदर्शांनी आपलं पूरं जीवन व्यापून टाकायला हवं, आमच्या सर्व विचारात शिरून ते आमच्या वागणुकीत अधिकाधिक उतरायला हवं। वेदांत जीवनात कसा उतरवायचा याविषयी मी यथावकाश ओहापोह करीनच, पण ही व्याख्यानं पुढील व्याख्यानांची भूमिका म्हणून द्यायची योजना असल्याकारणे आधी वेदांताच्या अंमळ तात्विक बाजूची चर्चा करणं अनाठाई होणार नाही। निबिड अरण्यामध्ये आणि गिरिकंदरात जन्मलेली ही गहन तत्व गजबजत्या नगर नगरींच्या कोलाहलमय जीवनात कशी मूर्त स्वरूपात आणली गेली हे आपण समजून घ्यायला हवं। या वैदांतिक तत्वांचं एक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येईल की त्यातील कितीतरी सिद्धांत अरण्यवासात जन्मलेले नसून ज्यांची जीवनं सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणं स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठित सम्राटांनी जगाला दिलेलं त्यांचं दान आहे। श्वेतकेतू हा अरुणी ऋषींचा पुत्र। हे अरुणी ऋषी बहुधा वानप्रस्थाश्रमी असावेत। श्वेतकेतू वनातच वाढला। एकदा तो पांचालांच्या देशात जाऊन प्रवाहण जैवली नामक तेथील राजाच्या दरबारात उपस्थित झाला। राजानं श्वेतकेतूला विचारलं, श्वेतकेतू मरणकाली जीव हा लोक कसा सोडतात हे तुला अवगत आहे का? श्वेतकेतूने उत्तर दिलं, नाही महाराज। मग ते फिरून या लोकी कसे येतात हे तुला ठाऊक आहे का? नाही महाराज। तुला देवयान आणि पितृयान मार्ग ठाऊक आहेत? नाही महाराज। राजा प्रवाहणानं ऋषिकुमार श्वेतकेतूला असेच आणखीही काही प्रश्न विचारले। श्वेतकेतू त्यांची उत्तरं देऊ शकला नाही। त्यावर तू तर काहीच जाणत नाहीस असं प्रवाहणाने त्याला म्हटलं। बालक श्वेतकेतू आपल्या पित्याकडे परत आला आणि त्याला त्याने सगळा वृत्तांत सांगितला। ते सर्व ऐकून पिता त्याला म्हणाला, बाळ मला स्वतःला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत, एरवी मी तुला हे सगळं शिकवलं नसतं का? खरोखरच मला या प्रश्नांची उत्तरं अवगत नाहीत। मग श्वेतकेतू आपल्या पित्याला बरोबर घेऊन फिरून प्रवाहण राजाकडे गेला आणि त्या रहस्यांचा उलगडा करण्याची दोघांनीही राजाला विनंती केली। राजाने त्यांना सांगितलं की ही रहस्य आजवर केवळ राजांनाच ज्ञात होती, ब्राह्मणांना ती केव्हाच अवगत नव्हती। तरी पण त्या पितापुत्रांच्या इच्छेला मान देऊन राजानं त्यांना तद्विषयक ज्ञान दिलं। ह्या एकाच नव्हे तर इतरही कित्येक उपनिषदातील कथांवरून आढळून येईल की हे वेदांत दर्शन केवळ अरण्यातील ध्यानाचं फळ नव्हे तर त्यातील पुष्कळशा उत्कृष्ट भागाचं श्रेय जीवनाच्या दैनंदिन घडामोडीमध्ये व्यग्र असलेल्या व्यक्तींकडे जातं। लक्षावधी प्रजाजनांवर राज्य करणाऱ्या सर्व सत्ताधारी सम्राटांपेक्षा अधिक कार्यमग्न व्यक्ती कोणती असू शकेल? आणि तरीसुद्धा अशा राज्यकर्त्यांपैकी कित्येक जण सखोल चिंतनशील होते। या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की हे वेदांत दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे। त्याच्या आश्रयानं जीवन जगणं आणि घडवणं शक्य आहे, अगदी शक्य आहे। तुमच्यापैकी पुष्कळांनी भगवद्गीता वाचली असेल। उपनिषदानंतरच्या काळातला तो एक महान ग्रंथ होता। या गीतेला वेदांत तत्वज्ञानावरील सर्वोत्कृष्ट भाष्य म्हणता येईल। विस्मयाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष रणक्षेत्रावर ती उपदेशली गेली आहे। कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ऐन रणकंदनाला तोंड लागायच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं आहे। गीतेच्या पानापानातून कोणतं एकच तत्व, कोणता एकच संदेश अगदी ठसठशीतपणे मनावर बिंबत असेल तर तो म्हणजे प्रबल कर्मशीलतेचा। पण या गीतोक्त कर्मशीलतेचं एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्या प्रबल कर्मशीलतेच्या अंतर्यामी एक विराट अनंत शांती विराजमान आहे।
प्रचंड कर्मशीलता,

आणि तिच्याच अंतरंगी विशाल शांत भाव, हेच कर्माचं रहस्य आहे. या असल्या अवस्थेचा लाभ करून घेणं हेच वेदांताचं लक्ष्य होय.

नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदरांतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत पौष्टिक आहाराबद्दल. आपण सुखी जीवन जगावं असं जर वाटत असेल तर आपला आहार कसा असावा याबद्दल आपण नक्कीच विचार करायला हवा. कारण सुखी जीवनाचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपलं आरोग्य निरोगी राहील. म्हणतात ना, आपलं शरीर असावं निरोगी आणि त्यासोबत आपलं मन असावं स्थिर. आपला आहार हा नेहमी समतोल असावा. त्यासाठी निहारी, दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनासाठी लागणाऱ्या पदार्थाची एक सूची तयार करायला हवी. त्या सूचीत कोणता पदार्थ किती प्रमाणात सेवन करायचा याचा उल्लेख मात्र जरूर असावा. दररोजच्या आहारात फॅट्स म्हणजे चरबी, प्रोटीन्स, कॅल्शियम्स, लोह, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, त्यामध्ये अ, ब आणि क इत्यादी पोषक घटक भरपूर घ्यायला हवे. भोजनात तांदळाचे आणि गव्हाचे पदार्थ कमी प्रमाणात सेवन करायला हवे. दररोज थोडासा भात आणि 3-4 चपात्याच घ्यायला हव्यात. आपल्या भोजनात ताज्या भाज्यांचा देखील समावेश करायला हवा. उदाहरणार्थ कोशिंबिरीत फ्लॉवर, गाजर, बीट, कांदा, मुळा, टोमॅटो, काकडी हे वापरून त्यात आपण लिंबाचा रस मिसळूनही खाऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध न विसरता घ्यायला हवे. चहा अथवा कॉफी हे प्रमाणातच घ्यायला हवे. दुग्धजन्य पदार्थांचं म्हणजे दही, पनीर हे जे पदार्थ आहेत त्यांचाही आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा. सकाळच्या निहारीला एक ग्लास दूध अथवा फळांचा रस घ्यायला हवा. फळांच्या रसासोबत एक उकडलेलं अंड किंवा एखादं फळही आपण खाऊ शकतो. फळामध्ये सफरचंद, संत्र, चिक्कू, द्राक्ष, पेरू, अननस इत्यादी फळांचाही आपण समावेश करायला हवा. हवाबंद डब्यातील फळं खाणं हे मात्र शक्यतो टाळायलाच हवं. फास्ट फूड उदाहरणार्थ नूडल्स, पिझ्झा, बर्गर, बन, चायनीज फूड, ब्रेड इत्यादींचं सेवन आपण कमी प्रमाणातच करायला हवं. दिवसातून एकदा हिरव्या पालेभाज्यांचं सूप देखील आपण अवश्य प्यायला हवं. या सूपात गाजर, दुधी भोपळा, टोमॅटो, पालक, फ्लॉवर इत्यादींचा समावेश मात्र जरूर असावा. जॅम, जेली, लोणी, साखर, आईस्क्रीम, पुडिंग, पेस्ट्री, केक, चॉकलेट, मिठाई इत्यादी पदार्थांचं सेवन आपण आपल्या आहारामध्ये कमीच करायला हवं. तळलेले अथवा भाजलेले पदार्थ जसे पुऱ्या, पराठे, पावभाजी, समोसे वगैरे जे चटकदार पदार्थ आहेत यांचंही आपल्या आहारामध्ये सेवन कमी प्रमाणातच असायला हवं. सॉफ्ट ड्रिंक देखील कमी प्रमाणातच घ्यायला हवं. त्याऐवजी आपण ताज्या फळांचा रस घेऊ शकतो. त्यामध्ये लिंबू पाणी, नारळाचं पाणी, लस्सी, ताक अथवा सरबतही पिऊ शकतो. त्यामुळे आपल्या घशाला ओलावा येऊन तरतरी वाटेलच. जेवणाची वेळ ही निश्चित असायला हवी आणि त्याचं प्रमाणही ठरलेलं असावं. प्रमाणाच्या वर जर आपण अन्न ग्रहण केलं तर अजीर्णाचा त्रास हा नक्कीच होणार. तेव्हा आपल्याला जेवढी भूक असेल त्यापेक्षा आपण कमीच भोजन करायला हवं. आहाराचे 3 हिस्से करायला हवेत आपण. त्यामध्ये 1 हिस्सा पाणी, 2 भाग आपला आहाराचा असायला हवा आणि 1 भाग आपला रिकामा म्हणजेच भूक लागल्यावर जेवढं आपण जेवण करतो त्यापेक्षा आपण कमीच जेवण केलं पाहिजे. दररोज एकाच प्रकारचं भोजन सेवन करू नका. कारण जेवणामध्ये ही विविधता असायलाच हवी. उदाहरणार्थ भोजनात तुम्ही पुदिना अथवा कोशिंबिरीची चटणी घेऊ शकता. थोडंसं लोणचं अथवा पापडाचाही यामध्ये समावेश आपण करू शकतो. मोड आलेली कडधान्य जसं चणे, मटकी अथवा अखंड मूग इत्यादींचं सेवनही आपण करू शकतो. हे पदार्थ अधिक स्वादिष्ट होण्यासाठी त्यात कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस मिसळून देखील खायला हरकत नाही. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता इत्यादी सुक्या मेव्यांचं सेवनही करायला हरकत नाही. भोजन चांगल्या प्रकारचे चरणव करून हळूहळू सेवन करायला हवे. भोजनादरम्यान पाणी पिऊ नये. भोजनापूर्वी अथवा भोजनानंतरच पाणी प्यायला हवे. मांसाहारी खाद्यपदार्थात कोंबडी, मासळी, अंडी इत्यादी पदार्थांचं सेवन करायला हरकत नाही. पौष्टिक आहारासोबत 9-10 तास पुरेशी झोप मात्र आपल्याला आवश्यकच असते. याशिवाय सकाळी उठल्याबरोबर नियमित 1 ग्लास लिंबू पाणी अवश्य प्यायला हवं जेणेकरून आपलं पोट स्वच्छ राहील. दिवसातून 10-12 ग्लास हे पाणी आवश्यकच आहे.
त्यामुळे पोटात असलेले हानिकारक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. धूम्रपान आणि मद्यपान यांचं सेवन तर मुळीच करायला नको. चिंता, ताणतणाव, संताप यापासून तर आपण खूप खूप दूर असायला हवं आणि नेहमी प्रसन्न चित्त राहायला हवं. दररोज थोडाफार व्यायाम न चुकता करायलाच पाहिजे, त्यामुळे शरीर निरोगी आणि त्वचा सुंदर राहील. दररोज सकाळ संध्याकाळ ताज्या मोकळ्या हवेत तासभर फेरफटका मारायला हवा. 15 मिनिट उभ्याने करता येणाराही आपण व्यायाम करायलाच हवा. निरोगी त्वचा सर्वांनाच हवी हवीशी वाटते, पण त्यासाठी केवळ बाह्य उपचार न करता आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयीही आपण बदलायलाच हव्यात. सकस आणि पौष्टिक आहारामुळेच आपली त्वचा सतेज होईल.

हॅलो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आजच्या युवा शक्तीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तरुणाई म्हणजे ऊर्जा, तरुणाई म्हणजे स्वप्न, तरुणाई म्हणजे काहीतरी नवीन करण्याची जिद्द. पण या सगळ्या गोष्टींसाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे आपलं आरोग्य. कारण शरीर साथ देत नसेल, मन प्रसन्न नसेल, तर मोठी स्वप्न पाहूनही ते पूर्ण करण्याची ताकद येणार कुठून ना. म्हणूनच आजच्या युवा शक्तीच्या विशेष भागात आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, युवा आणि फिटनेस, फिट शरीर फ्रेश माइंड. मित्रांनो, फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करणं नाही. फिटनेस म्हणजे चांगली झोप, संतुलित आहार, नियमित हालचाल, सकारात्मक विचार आणि शिस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं. तर आता तुम्ही म्हणाल, फिटनेस म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, आपण फिट हा शब्द खूप सहज वापरून जातो. तो खूप फिट आहे, ती रोज जिमला जाते, त्याची बॉडी किती चांगली आहे. पण फिटनेसचा अर्थ फक्त बाहेरचं दिसणं असं नसतं. खरा फिटनेस म्हणजे तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य उत्साहाने जगू शकता का? तुम्हाला दिवसभर काम किंवा अभ्यास करण्यासाठी एनर्जी जी असते ती मिळते का योग्य पद्धतीने, प्रॉपर? तर हे सगळं विचार म्हणजेच फिटनेस असू शकतो असं मला सुद्धा वाटतं. आणि त्यासोबतच तुमचं मन प्रसन्न आहे का? तुम्ही तणावाचा सामना करू शकता का? किंवा तुम्ही झोप व्यवस्थित घेऊ शकताय का? जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर तुम्ही फिटनेसच्या योग्य दिशेने चाललेले आहात. म्हणूनच युवा मित्रांनो, फिटनेस हा लुक नसून लाईफस्टाईल आहे. आजच्या तरुणाई समोरचं एक खास आव्हान जे आपण म्हणू शकतो, आजच्या काळात आपल्या हातात स्मार्टफोन आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत, सोशल मीडिया आहे, गेमिंग आहे, OTT आहे, आणि या सगळ्यामुळे आपला स्क्रीन टाईम जो आहे तो वाढत चालला आहे. आणि आपण अनेकदा तासन तास एकाच जागेवर बसून असतो. अभ्यास असो, ऑफिसचं काम असो किंवा मोबाईलचा वापर असो, शरीराची हालचाल मात्र कमी होत चालली आहे. आणि मग प्रश्न पडतो, मी एवढा थकतोय तरी का? कारण शरीराला हालचाल हवी असते. आपल्या रोजच्या दिनक्रमात थोडं चालणं, स्ट्रेचिंग, खेळ, सायकलिंग, योग किंवा आपल्या आवडीची कोणतीही सुरक्षित शारीरिक ॲक्टिव्हिटी असणं खूप खूप खूप महत्त्वाचं असतं. फिटनेससाठी नेहमी मोठी सुरुवात करण्याची गरज नसतेच मुळे. छोटी सुरुवात पण नियमित सुरुवात म्हणजेच कन्सिस्टन्सी हीच खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, आमच्याकडे अभ्यासासाठीच वेळ कमी आहे, मग व्यायामासाठी वेळ कुठून आणायचा? आमच्याकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे, मग त्यावेळी व्यायामाला वेळ कसा काढणार? पण विचार करा, आपण मोबाईलवर किती वेळ घालवतो, सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये किती वेळ जातो, त्या वेळेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढला तर? शारीरिक हालचालीमुळे शरीर सक्रिय राहायला मदत होते आणि अनेकांना अभ्यास किंवा कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा फायदा होतो. म्हणून अभ्यास आणि फिटनेस हे एकमेकांचे शत्रू नाहीच आहेत. मुळी फिटनेस हा अभ्यासाला साथ देणारा मित्र आहे. तेव्हा जरूर या गोष्टीचा तुम्ही सुद्धा विचार करा आणि नक्कीच नेमकं फिटनेस म्हणजे काय हे ओळखून स्वतःमध्ये बदल करायला नक्कीच शिका. तर चला, युवा शक्तीच्या श्रोत्यांनो, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, की तुमच्या दिवसातील असा कोणता वेळ आहे जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी काही मिनिटं देऊ शकता? सकाळ, संध्याकाळ, अभ्यासाच्या ब्रेकमध्ये? उत्तर तुमच्या मनात असू द्या आणि आजपासून त्याची सुरुवात करा. आणि हो, तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.
तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतो ते सुद्धा जरूर कळवा. आणि काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, किंवा आणखी काय बदल करू शकतो या कार्यक्रमात, किंवा कुठले महत्त्वाचे विषय या कार्यक्रमात आम्ही सामावून घेऊ शकतो, त्याबद्दल सुद्धा तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता. तेव्हा नक्की संपर्क साधा रेडिओ मनभावन 90.8 FM वर. मित्रांनो, फिटनेसची चर्चा करताना आहाराचा विषय आला नाही तर चर्चा अपुरीच होईल ना. डाएट इज मस्ट. पण मग आज अनेक तरुणांचं खाणं म्हणजे असं झालंय की कधी नाश्ता स्किप करतात, कधी वेळेवर जेवण नाही, कधी सतत बाहेरचं खाणं आणि कधी फक्त चवीनुसार खाणं. क्या बात आहे. पण शरीराला योग्य पोषणाची गरज असते हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या आहारात विविध प्रकारची पोषक अन्न असणं महत्त्वाचं आहे. धान्य असो, डाळी असतील, भाज्या, फळ, दूध किंवा योग्य पर्याय किंवा कडधान्य, सुकामेवा, हे सगळं सगळं आणि हे सगळं घेत असतानाच पाणी त्यासोबत पुरेसं पिणं तितकंच महत्त्वाचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, फिटनेसच्या नावाखाली अतिरेकी डाएट करणं टाळलं पाहिजे. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक डाएट किंवा प्रत्येक फिटनेस ट्रेंड जो असतो तो तुमच्यासाठी योग्य असेलच असंही नसतं बऱ्याचदा. आणि तुमच्या वयासाठी आणि शरीरासाठी योग्य आहाराबाबत गरज असल्यास पालक, डॉक्टर्स किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, आपण व्यायामाबद्दल बोलत असतो, आहाराबद्दल बोलतो, पण एका गोष्टीकडे मात्र सतत दुर्लक्ष करत असतो, ते म्हणजे झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, आता शेवटचा रील, तेव्हा शेवटचा व्हिडिओ, आता शेवटचं स्क्रोलिंग, असं म्हणत म्हणत आपण तासन तास रात्रीचे स्क्रीन स्क्रोलिंगवर वाया घालवत असतो. आणि मग शेवटचा व्हिडिओ कधी संपतं हे कळत सुद्धा नाही. पण शरीराला विश्रांतीची सुद्धा तितकीच गरज असते. चांगली झोप ही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून शक्य तितकी नियमित झोपेची वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम मात्र कमी करायला विसरू नका. कारण रात्रभर ऑनलाईन राहून सकाळी एनर्जेटिक राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. आता येऊया फिटनेसच्या एका अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, मेंटल फिटनेस. हो, मानसिक आरोग्य. मित्रांनो, शरीर थकलं तर आपण आराम करतो, पण मन थकलं तर अनेकदा आपण ते दुर्लक्षितच करतो. परीक्षेचा स्ट्रेस, करिअरची चिंता, नात्यांमधले प्रश्न, भविष्याबद्दलची भीती, इतरांशी तुलना, सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट लाईफ पाहून स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेणं, या सगळ्यांचा विचार, या सगळ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची जर्नी जी असते, प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही सेकंदाच्या पोस्टवरनं दुसऱ्यांचं संपूर्ण आयुष्य मोजता येत नसतं. तुमच्या स्वतःची तुलना कालच्या तुमच्या स्वतःशीच करा. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेला आहात का हे नक्कीच विचार करा. आणि हीच, बस हीच करी प्रगती. आणि मनावर ताण जाणवत असेल तर विश्वासू व्यक्तीशी नक्की बोला. पालक असोत, शिक्षक, मित्र किंवा योग्य व्यावसायिक यांची मदत घेणं ही कमजोरी नाहीये, ती खरी ताकद असते पुढे जाण्याची. मदत मागणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं असतं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, मोटिवेशन 2 दिवस टिकू शकतं, पण डिसिप्लिन म्हणजेच शिस्त आपल्याला पुढे घेऊन जात असते. पहिल्या दिवशी आपण खूप उत्साहाने वागतो, सगळं करू असं म्हणतो, उद्यापासून रोज व्यायाम. दुसऱ्या दिवशी आज थोडा थकलोय, तिसऱ्या दिवशी मात्र सोमवारवर ढकलतो आणि ते तसंच विसरतो. आणि मग सोमवार कधी येतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून मोठे संकल्प करण्यापेक्षा छोटे छोटे साध्य होणारे बदल आपल्यामध्ये नक्की करा. दररोज थोडी शारीरिक हालचाल, पौष्टिक आहार, पुरेसं पाणी, नियमित झोप, स्क्रीन टाइम मधलं संतुलन आणि सकारात्मक विचार. स्मॉल स्टेप्स, कन्सिस्टंट एफर्ट्स. कन्सिस्टंट एफर्ट्स हीच फिटनेसची खरी वाट असते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं आयुष्य जगण्यासाठीचं माध्यम आहे. त्याचा आदर करा, काळजी घ्या आणि स्वतःच्या शरीराची इतरांशी तुलना करणं सोडून द्या.
प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना, क्षमता, विकास वेगवेगळा असू शकतो. फिटनेस म्हणजे एखाद्या फोटोसारखं दिसण्याचा प्रयत्न अजिबात नाही. फिटनेस म्हणजे तुम्हाला मजबूत, सक्रिय, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता यावं यासाठीचा प्रयत्न. चला तर मग आजच्या युवाशक्तीच्या कार्यक्रमातून एक छोटंसं चॅलेंज घेऊया. 7 दिवस स्वतःसाठी. आता पुढील 7 दिवस तुम्ही काय करायचंय? तर पुढचे 7 दिवस जर हे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच फिटनेस तुमच्या लुकमध्ये सुद्धा दिसेल आणि तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि दिसण्यात सुद्धा नक्कीच असेल. तर रोज थोडी शारीरिक हालचाल करा, पाणी पुरेसं प्या, शक्य तितका पौष्टिक आहार घ्या, झोपेची वेळ सांभाळा, स्क्रीन टाईममध्ये संतुलन आणि दिवसातून काही मिनटं स्वतःसाठी शांत वेळ द्या, पीसफुलनेस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करू नका. हे चॅलेंज कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, तर हे चॅलेंज आहे स्वतःसाठी. यासाठी आपण एक उदाहरण सुद्धा घेऊ शकतो. शिल्पा शेट्टी कुंद्रा ही अभिनेत्री, या अभिनेत्रीचं उदाहरण खरोखरच एक फिटनेस मंत्र आपण त्याला म्हणू शकतो. उद्योजिका ही अभिनेत्री उद्योजिका आणि टीव्ही शो जज म्हणून व्यस्त जीवन जगत असताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळत असते. नुकतंच तिने आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेबद्दल तसेच घरातील साध्या आहाराबद्दल सांगितलं. तिच्या या सवयींकडे आरोग्य तज्ज्ञांनी संतुलित जीवनशैलीचा एक चांगला नमुना म्हणून पाहिलंय. सकाळची सुरुवात म्हणजेच दिवसाची ऊर्जा. शिल्पा शेट्टीने सांगितलं की ती सकाळी साधारण 6:30 ते 6:45 वाजता उठण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते सकाळी 6:30 ते 9 हा वेळ तिच्यासाठी सर्वात उत्पादक असतो. या वेळेत शरीर आणि मन अधिक शांत असतं. त्यामुळे दिवसाचं नियोजन, लक्ष केंद्रित करणं आणि सकारात्मक सुरुवात करणं सोपं जातं. डाएट आणि फिटनेस तज्ज्ञांच्या मते सकाळी लवकर उठल्याने शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी समतोल राखायला मदत होऊ शकते. यामुळे ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता आणि चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. 9 ते 10 या वेळेत व्यायामासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. शिल्पा शेट्टीच्या मते हा वेळ फक्त फिटनेससाठी असतो आणि त्या काळात ती कामाच्या कॉल्सपासून दूर राहते. तज्ज्ञांच्या मते नियमित व्यायामासाठी ठरलेली वेळ ठेवणे ही सवय टिकवण्यासाठी महत्वाची असते. योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा हलका कार्डिओ यासारख्या व्यायामांमुळं शरीराची ताकद वाढते, मूड सुधारतो आणि तणाव कमी व्हायला मदत होते. शिल्पा शेट्टीने आपल्या आहाराबद्दल सांगताना म्हटलं की आम्ही घरी जेवण करतो ते खूप साधं असतं. तिच्या या सवयींमध्ये आरोग्याचा एक महत्वाचा संदेश आहे. साध्या घरगुती जेवणात सामान्यत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ, भाज्या, डाळी, प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि संतुलित कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. जसा आहार शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतो आणि पचनासाठी हलका ठरू शकतो. फिटनेस तज्ज्ञांच्या मते महागडे डाएट प्लॅन करण्यापेक्षा रोजच्या आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करणं अधिक महत्वाचं आहे. शिल्पाने 2026 साठी एक संकल्प सांगितलाय. रात्री 9:30 जगापासून स्विच ऑफ होणं हो आणि रात्री 10 झोपून जाणं. तिच्या मते पुरेशी झोप ही तिच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. तज्ज्ञांच्या मते चांगली झोप शरीरातले हार्मोन्सचं संतुलन, स्नायूंची दुरुस्ती, तणाव नियंत्रण आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारायला मदत करतं. रात्रीची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभरातील व्यायाम आणि आहाराच्या चांगल्या सवयींचे फायदे अधिक प्रभावी होतात. फिट राहण्यासाठी परिपूर्णता नाही तर सातत्य खूप महत्वाचं असतं. शिल्पा शेट्टीची दिनचर्या दाखवते की निरोगी जीवनशैली म्हणजे कठोर नियम नव्हे तर रोजच्या छोट्या चांगल्या सवयींचं पालन. योग्य झोप, नियमित हालचाल, साधा आहार आणि मानसिक शांतता यांचा समतोल साधला तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहायला मदत होते. तर चला पटकन काही प्रश्न. तर श्रोते हो, मला सांगा की सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय? मोबाईल की पाणी? स्ट्रेस आला तर सगळं मनात ठेवणार की विश्वासू व्यक्तीशी बोलणार? फिटनेस म्हणजे काय? फक्त जिम की हेल्दी लाईफस्टाईल? आणि प्रोग्रेस म्हणजे काय तर दुसऱ्यापेक्षा पुढे जाणं की कालच्या स्वतःपेक्षा आजचं चांगलं होणं?
उत्तर स्पष्ट आहे, फिटनेस इज नॉट अ कॉम्पिटिशन, इट्स अ कमिटमेंट टू युअर सेल्फ. तर युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या युवा शक्तीच्या प्रवासात आपण जाणून घेतलं फिटनेस म्हणजे फक्त शरीर नाही, फिटनेस म्हणजे शरीर, मन आणि जीवनशैली यांच्यातलं संतुलन. तुमची स्वप्न मोठी असतील, तुमचं करिअर मोठं असावं, तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर त्या स्वप्नांना ऊर्जा देणारं शरीर आणि सकारात्मक विचारांचं मनही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया, मी माझ्या आरोग्याची जबाबदारी घेईन, मी माझ्या शरीराचा रिस्पेक्ट करेन आणि मी माझ्या मनाची काळजी घेईन आणि माझ्या स्वप्नांसाठी स्वतःला निरोगी आणि सक्षम ठेवेन. कारण आजची निरोगी युवा पिढी उद्याच्या सक्षम भारताची ताकद आहे. मी आहे आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM वर युवा शक्ती. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत फिट रहा, फ्रेश रहा, सकारात्मक रहा आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या. आणि हो, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്
1: മൈത്രിണിന്നു मागील शनिवारी इंदुमती जोंधळलेखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 22वा भाग ऐकत असताना आपण ऐकलं की लेखिका औरंगाबादच्या बीसी हॉस्टेलला असताना महाविद्यालयीन शिक्षण या वसतिगृहात राहूनच त्यांचे झाले. वसतिगृहाच्या इमारतीचे नाव होते ज्ञानदीप. इथे मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून मागासवर्गीय मुली शिकायला येत. शाळेपासून ते विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेणाऱ्या या सर्व मुली असत. मैत्रिणींनो, सर्वार्थानेच कोल्हापूरच्या छात्रालयापेक्षा हे हॉस्टेल फारच वेगळे होते. या वसतिगृहात मुलींना कामं नाहीत, फारशी बंधनं नाहीत. त्यांना हव्या त्या शाळेत किंवा हव्या त्या महाविद्यालयात त्या प्रवेश घेऊ शकत. बसनं जाणं येणं, महिन्याचा पास, शिवाय अधूनमधून सिनेमा, नातेवाईकांबरोबर गावात जाणं, फिरणं, राहणं, वाटेल तसे कपडे घालणं, शिवाय सकाळी दूध, नाश्ता, सकाळचे जेवण, सायंकाळचे जेवण, तेही आयतेच मिळायचे बरं का. त्यामुळे हे वसतिगृह लेखिकेला फारच मुक्त वाटे. त्यावेळच्या वसतिगृहाच्या वॉर्डन म्हणून नंदाताई धावरे या वसतिगृहाच्याच वरच्या मजल्यावर राहत होत्या. कार्यालयही तिथेच होते. त्यांच्या खोलीच्या गच्चीतून खाली पाहिले म्हणजे बोर्डिंगात कुठे काय चाललंय याची इतंभूत माहिती त्यांना असे. लेखिकेचा बहुतेक वेळ महाविद्यालय, एनसीसी, मैत्रिणी, कॉलेजच्या अन्य कार्यक्रमात भाग घेण्यातच जायचा. मैत्रिणींनो, या वसतिगृहात असताना माणिक लोळगे, गंगा बेंबळकर, छाया दीक्षित आणि स्वतः लेखिका या चौघींचा छान ग्रुप जमला होता. बाकी इतर मुलींची मात्र कडकडा भांडणं होत, मारामाऱ्याही होत, प्रसंगी एकमेकींच्या झिंझाही उपटत. कॉलेजच्या मोठमोठ्या मुली भांडायला लागल्यात की लेखिका अगदी कासावीस व्हायच्या. या मुलींना शाळांमधून फी माफ असे, शिवाय ज्या मुली घरच्या बऱ्या होत्या त्या तर घरून पैसेही आणत, मनी ऑर्डरही मागवत आणि मग त्या पैशातून धम्माल करायच्या. सोबत खूप सारे नखरेही चालायचे बरं का. या सर्व मुली निवांत झोपी गेल्या की मग लेखिका पहाटे उठून अभ्यास करत आणि त्या सर्व मुली उठायची वेळ झाली की मग लेखिका झोपी जात. पण मैत्रिणीनं, वॉर्डन नंदाताईंच्या नजरेतून मात्र या मुली कधीही सुटल्या नाहीत. ताई त्यांना कधी रागावून तर कधी प्रेमानं समजावून सांगत, मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, अभ्यास करा, पास व्हा, चांगल्या मार्गाला लागा असं सांगायच्या. मग स्वच्छतेविषयी बोलायचे झाल्यास लेखिका आणि त्यांच्या तिघी मैत्रिणींचे उदाहरण त्या देत. शालांत परीक्षेत लेखिकेला पहिला वर्ग मिळाला होता, त्यामुळे गुणवत्ता शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्या पैशातून तेल, साबण, आवश्यक त्या चीजवस्तू त्या खरेदी करत, शिवाय अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, गायकवाड काका अधूनमधून पैसेही पाठवत असत. स्टोतर जवळ होताच त्यावर गुळाचा चहा करून घ्यायचा. उभा अर्धा ग्लास दूध, अर्धी वाटी मूड आलेल्या कडधान्याची उसळ, पसाभर भिजलेले शेंगदाणे मिळत, सर्वच अगदी पौष्टिक मिळे. सिटी बस येईपर्यंत ती कच्ची मटकी शेंगदाणे एक एक करत तोंडात टाकायचं आणि हा सकाळचा नाश्ता न चुकता स्टॉपवर होऊनच जायचा, कारण वसतिगृहात एवढ्या सकाळी स्वयंपाक नसे. लेखिका आणि स्वयंपाकीनबाई यांची नाश्त्याची जेवणाची वेळ कधी जमलीच नाही, पण लेखिकेच्या मैत्रिणीकडे म्हणजे माणिककडे त्या लेखिकेच्या ताट भरून द्यायच्या. लेखिका येईपर्यंत जेवण शिळं होऊन जायचं, पोळ्या अगदी कडक ताडपत्रीसारख्या, भाजीला मुंग्या लागलेल्या असायच्या. कितीही झाकून ठेवलं तरी एकावर एक ताटानं अर्धे उघडेच असायचे. मग फक्त सायंकाळचे जेवण लेखिकेला गरम मिळत असे. मैत्रिणीनो, सकाळी 8 ते दुपारी 2:30 लेखिकेचं कॉलेज असायचं. मग घाईघाईतच वसतिगृहात येऊन एनसीसीचा गणवेश अंगावर चढवायचा, एसबी कॉलेजच्या मैदानावर परेडसाठी जायचं. पास पॉईंट झाला असेल तर बोंबला, दोन्ही वेळेला पायी ये जा, पदमपुरा ते औरंगपुरा आणि औरंगपुरा ते पदमपुरा. लेखिकेला असं वाटायचं, कंडक्टरला ना बुद्धी सुचूनही पास पंच करायची. 2 तास परेड झाल्यावर हॉस्टेलला यायला सायंकाळच व्हायची. पोटात आग पडलेली असायची. जेवणाचे गार ताट समोर दिसले की जेवावंसंच वाटत नव्हतं. संध्याकाळचं जेवण मात्र मैत्रिणींसोबत व्हायचं. दिवसभर थकलेलं शरीर, बिछाण्यावर पडल्या पडल्याच कधी झोप लागायची तेही कळायचं नाही. मग पहाटे पहाटे बिछाणातच पांघरून घेऊन शरीराचा मुटका करून अभ्यास करायचा. पण छे, डोळे गपा गपा मिटायचे आणि मग मैत्रिणींनो अभ्यासाच्या नावानं चांग बलवायचं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 23वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: एनसीसी मुळे माझे अनेक फायदे झाले. सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे माझ्या अंगी धीटपणा आला, शिस्त आली, अनेक ओळखी झाल्या, त्यातून अनेक नवीन मैत्रिणी मिळाल्या. एनसीसी मुळे नवनवीन ठिकाणं पाहायला मिळाली, नवे अनेक अनुभव, काही गोड काही कडू, पण एकूण ते जीवनच वेगळं हलकं फुलकं वाटू लागलं होतं. आर्ट्सला गेल्याने हवे ते मनासारखे विषय मिळाले. सायन्सपेक्षा कितीतरी पटीनं इकडचा अभ्यास सोपा असल्यामुळे इतर चळवळीमध्ये मी नकळत गुंतत गेले. त्यात सर्वात प्रिय म्हणजे एनसीसी, त्यानंतर कॉलेजची सांस्कृतिक पत्रिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन वगैरे वगैरे. आठवड्यातून दोन वार एनसीसी परेड सबूच्या मागच्या पटांगणावर व्हायची. ज्युनियर मुली अगदीच कमी, सिनियर बऱ्याच जणी होत्या, एकीपेक्षा एक शिष्ट. पण त्यांच्यामध्ये मंगल सोमाणी आणि सुचेता पटेल या दोघीच माझ्याशी छान बोलायच्या, नीट समजावून सांगायच्या. पुढे पुढे आमच्या तिघींची खूप मैत्री झाली. वसतिगृहावर असलेली माझ्याच वर्गात शिकणारी निर्मला विश्वाद, तिला विश्वासात घेऊन एनसीसीचं महत्व पटवून दिलं, तिला एनसीसी घ्यायलाच लावलं. रविवारी एनसीसीची गाडी वसतिगृहावर न्यायला यायची. एक एक मुलगी एकेका विभागातून गोळा करत करत पटांगणावर पोचायला साडेसात व्हायचे. साडेसातलाच परेड सुरू व्हायची. या परेडमध्ये नव्या मुलींची पार भंभेरी उडायची. एनसीसी ऑफिसर बाजूला उभे असायचे. एनसीसीचे सर एकेकीला लेफ्ट राईट कसं चालायचं ते सांगायचे. पण काही पठ्या इतक्या वेंधळ्या होत्या की लेफ्टच्या वेळी राईट पाय यायचा तर राईटच्या वेळी लेफ्ट, कधी कधी तर हातपाय दोन्ही एकाच वेळी म्हणजे डावा पाय त्याच वेळी डावा हात यायचा, चालायचं ते इतकं विचित्र दिसायचं. मग सर अशा सतत चुकणाऱ्या मुलींना बाहेर काढायचे. नवीन नवीन काही येत नाही, समजत नाही, पण वर्ष झालं तरी मुलींना केसांची एट फिगर यायची नाही, बुटांची लेस नीट बांधता यायची नाही, गणवेशाला कडक इस्त्री नसल्यानी, स्टार्च नसल्यानी तो गणवेश निव्वळ शिपायांनी अंगावर चढवल्यासारखा वाटायचा. कॅपचा बिल्ला बरोबर डाव्या बाजूच्या डाव्या भुवईवर यायला हवा, त्यावरचा लालभडक्क तुराही दिमाखातच दिसायला हवा, कमरेच्या पट्ट्यावरील बिल्ला सुद्धा चमकायला हवा. माझ्या गणवेशाला मी इतका कडक स्टार्च करायची की माझ्या कोपऱ्यावरच्या मोल्ड केलेल्या बाह्यामुळे हाताची पुढची बाजू कापल्यासारखी व्हायची. लाल भडक्क रेषा दोन तीन दिवस उमटलेली असायची. ती पूर्ववत होते ना होते तोच पुन्हा पुढच्या आठवड्यात त्याच रेषेवर जखमेवर पुन्हा घासून खोल जखम झाल्यासारखं व्हायचं. एकंदर एनसीसीतील कवायती आणि इतर प्रकारात मी तरबेज झालेली पाहून चीफ ऑफिसरनी मला पहिल्याच वर्षी सार्जंट बनवलं. त्यावर्षी एनसीसीतल्या पार्ट फर्स्टची परीक्षा देऊन पास झाले आणि फर्स्ट इयरला गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश घेतला. मानसशास्त्र हा विषय, तो विषय सबूमध्ये नव्हता, म्हणून मग गव्हर्नमेंट कॉलेज. त्यावेळी गव्हर्नमेंट कॉलेजात एनसीसीच नव्हती, पण मुलांच्या एनसीसीच्या अष्टपुत्रे सरांनी आमच्याकडे थोडं लक्ष दिलं. मी 3 वर्ष गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काढली. त्यावेळी 50 ते 60 मुलींचा एक मोठा गट तयार केला. त्यावेळेचे प्राचार्य नईमुद्दीन सर आणि इतर संबंधित प्राध्यापकांनीही खूप कौतुक केलं, कारण शूटिंगमध्ये विद्यापीठातलं प्रथम बक्षीस गव्हर्नमेंट कॉलेजने जिंकलं. आमचा एवढा मोठा गट पण महिला प्राध्यापिका नसल्याने, म्हणजे एनसीसीतली महिला प्राध्यापिका. आम्हा सर्वांना सबूच्याच पटांगणावर परेडसाठी जावं लागायचं. दुसऱ्या वर्षीच मला अंडर ऑफिसरचा बॅच मिळाला. बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग छातीवर झळकू लागली, शोल्डरवर लाल फीत येऊन हातात स्टिक आली, त्यामुळे अजून रुबाब वाढला. 50-60 मुलींची जबाबदारी माझ्यावर आली. एकेका मुलीला हाताळणं म्हणजे दिव्य कर्मच. पहिल्या वर्षी उन्हाळी शिबिरासाठी म्हणजे समर कॅम्पसाठी गुजरातमध्ये अहमदाबादला गेलो. रेल्वेने 2-3 दिवस प्रवास, अख्खी बोगी आम्हा मुलींच्या ताब्यात.
4: काय बिशात बाहेरचा पॅसेंजर आत यायची, आलाच तर सर्वांनी मिळून त्याला इतकं भंडावून सोडायचं, इतकं भंडावून सोडायचं की बिचारा दुसरं स्टेशन आलं की गायब. अहमदाबाद सुंदर आणि स्वच्छ शहर. लष्कराच्या त्या भव्य परिसरात 10 दिवस कसे गेले ते कळलंच नाही. सकाळी अस्सल तुपातला शिरा, ग्लासभर अस्सल दूध, दुपारी छान जेवण, संध्याकाळी ताक किंवा लस्सी आणि रात्री पुन्हा ताजं चांगलं जेवण. जेवणाचे बिलकुल हाल नाहीत, त्यामुळे तिथं असलेल्या 4-5 हजार मुली खूपच खुश. रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आपापल्या प्रदेशातले, त्यानंतर अनेक शिबिरांना उपस्थित राहिले. अहमदनगरच्या शिबिरात होते, नागपूरजवळच्या कामठीच्या शिबिरात होते. कामठीचं शिबिर म्हणजे आरडी परेडसाठी सिलेक्शन कॅम्प होता आणि अगदी मोजक्याच मुली महाराष्ट्रातून तिथं गेलेल्या होत्या. हा कॅम्प फार कठीण असतो. आरडी म्हणजे रिपब्लिक डे, अर्थात प्रजासत्ताक दिन परेडसाठी पूर्ण महाराष्ट्रातून 4-6 मुलींची निवड करायची होती. त्यामुळे पहाटे लवकर उठणं, चहा घेऊन 4-5 तास परेड करणं असं चालायचं. मार्च पास्ट, फर्स्ट एड, मेडिकल, शूटिंग, फायरिंग, स्ट्रेकिंग या आणि अन्य अनेक प्रकारात ते परीक्षा घ्यायचे. तिथं माझी निवड झाली. पण औरंगाबादला आल्यावर काय झालं माहीत नाही, आरडी परेडसाठी माझं नाव न पाठवता दुसऱ्याच एका मुलीचं नाव पाठवण्यात आलं. माझी इतकी मेहनत, माझी सगळी तयारी, सगळं वाया गेलं. केवळ माझा कुणाजवळ वशिला नव्हता, कुणा ऑफिसरच्या पुढे करण्याची माझी वृत्ती नव्हती. केंद्रीय कार्यालयामध्ये कळलं की तिथल्या काही एनसीसी शिक्षकांनी माझी मेहनत, एकूण कामगिरी पाहिलेली होती, अनुभवली होती. तेही म्हणाले, जाधव काय को बुरा मानती हो, जाने दो, बडे पहलवान को देख के आरडी के लिए दिल्ली भेजा है, इस साल नहीं अगले साल तो सही. पुढचं वर्ष म्हणजे माझं शेवटचं वर्ष होत. अण्णासाहेब म्हणाले, आरडी परेडसाठी म्हणून 1.5 महिना आधी आणि 1.5 महिना नंतर असे एकूण 3 महिने तू अभ्यासापासून दूर राहशील. त्यातून दिल्लीची थंडी ऊन तुला सहन होईल का? तुझं ध्येय काय? BA चांगल्या प्रकारे पास होणं की NCCत नाव कमावणं? तूच ठरव, तुझा तूच निर्णय घे. विचारांती त्याही वर्षी निवड होऊनही आरडीसाठी दिल्लीला जाता आलं नाही. आयुष्यातली चांगली संधी पहिल्या वर्षी हिरावून घेतली गेली आणि दुसऱ्या वर्षी मी स्वतः कमावली. पण फारसं दुःख करून घ्यायचं नाही असं ठरवून त्या अगोदरच्या 12 दिवसांच्या शिबिरासाठी दार्जिलिंगला जायचं ठरवलं. तेव्हाही संपूर्ण महाराष्ट्रातून 25-30 मुली मनमाड रेल्वे स्टेशनवर जमा झाल्या होत्या. तिथून आम्ही एक डबाच रिझर्व्ह करून गेलो होतो. 4 वर्षात सर्वात उत्कृष्ट कॅम्प कोणता झाला असेल तर तो दार्जिलिंगच्या कॅलिंगपॉंग या ठिकाणचा. सोहो बाजूनी डोंगर वेढलेले, मधल्या 20-25 एकराच्या परिसरात छोटे छोटे तंबू, प्रत्येक प्रांताचे 3-4 तंबू, गोलाकार डोंगरांच्या पायथ्याशी जवळजवळ 1,000 तंबू, 5-6 हजार मुली, 1,000-1 ऑफिसर आणि कर्मचारी वर्ग वेगळाच. प्रत्येक तंबूच्या सभोवती बाहेरच्या बाजूनी 3-4 फूट खड्डे, खाचा पाडून घ्यायच्या. थंडी तर जन्मात अनुभवली नव्हती एवढी. एकेका तंबूत 8-10 जणी, साधारण 10x10 अकराचे तंबू असावेत. आम्ही सगळ्याजणी एकमेकींना एकमेकीच्या पांघरुणात घुसमटून घेतलं तरी थंडी कमी व्हायची नाही. हातपाय पोटाशी दुमडून घेऊन शरीराचं मुटकुळं करून घ्यायचं. सकाळी म्हणजे 4:30-5 लाच भली मोठी घंटा वाजायची. उठलं तर पाहिजेच. आणि काय आश्चर्य, टेंटच्या चोहो बाजूच्या खणलेल्या खाचा पाण्यानं तुडुंब भरलेल्या असायच्या. म्हणजे रात्रभर पाऊस झालेला दिसतो. कुणीतरी माईकवरून इंग्रजीतून सांगायचं, ज्याचं त्यानं आपापल्या तंबूभोवतीचं पाणी काढून टाकावं. झालं, आधीच हातपाय गारठलेले, त्यात पुन्हा पाण्यात तेही बर्फाच्या. पण ड्युटी इज ड्युटी. भराभर सगळ्यांनी आपापले मग्गे काढले, भरभर पाणी उपसलं. लांबवर गरम पाण्याचं आधण उकळलेलं असायचं. तिकडे जाऊन तोंड धुवून घ्यायची, हातपाय धुवून घ्यायचे. आंघोळ करायचा लाग नव्हता. छे, एवढ्या थंडीच्या दिवसात आंघोळ आणि इतक्या सकाळी. छे छे, मुळीच नाही रे बाबा. दुपारी जेवण झाल्यावर वेळ मिळाला तर आंघोळ करायची, नाही तर सुट्टी. सुट्टी, आंघोळीला सुट्टी. सर्वांनीच आंघोळीच्या गोळ्या घेतल्या. दार्जिलिंग हिमालयातलं एक सुंदर थंड हवेचं ठिकाण, उंचावर. त्यातल्या कॅलिंगपॉंग या ठिकाणी आमचा कॅम्प. सकाळचा चहा म्हणजे मग भरून अस्सल आसामी चहा मिळायचा, भरपूर गोड, दूध कमी पण प्यायचा. गरम गरम पाणी पोटात जाणं आवश्यक असायचं. ते झालं की सकाळचा मार्च पास्ट म्हणजे पांढरा चुडीदार पायजमा, पांढरे बूट घालून तिसरी शिट्टी वाजायच्या आत पटांगणावर जमायचं. पाहता पाहता संपूर्ण पटांगण पांढरं शुभ्र उमलून यायचं. आडवे उभे डावा उजवा करत वॉर्म अप व्हायचं. खांद्यावरून ओढणी उभी घेऊन कमरेला पांढऱ्या ओढण्या बांधून टाकायच्या आणि एक एक गट सरांच्या मागून पळस सुटायचा. दोघी दोघींनी हात पकडायचे. सगळा उतारच हिरवेगार डोंगर जवळ वाटायचे. धुक्यांचे ठक, दाट दाट धुकं, त्या धुक्यातून वाट काढत आम्ही डोंगर उतरणीला लागायचो. पळतच राहायचो, पळतच राहायचो. लाल भडक्क सूर्याचा सोनेरी गोळा डोंगरा पलीकडून दिसू लागताच धुकं कायम व्हायचं. आणि यावेळी 6:30-7 वाजत आलेले असायचे. पाय पळत राहायचे पण डोळे डोळे अख्खं सृष्टीचं हे सौंदर्य अधाशासारखं पीतच राहायचे. किती सुंदर तो सूर्योदय. पुन्हा इतरत्र कधी तसा दिसलाच नाही. डोंगर उतरणीवर लाल भगवी कौलारू करत, जिकडे पाहावं तिकडे हिरवेगार चहाचे मळे, अगदी शिस्तबद्ध सैनिकांसारखे, वाफ्या वाफ्यांनी नीट ठराविक उंचीतच वाढणारे. त्यांची कटिंग्स किती व्यवस्थित केलेली असायची. जणू आमच्या आरडी परेडचे सैनिक दिल्लीला हमरस्त्यावरून मोठ्या जोशात आयटीत मार्च पास्ट करत निघाले. मधूनच एखाद दुसरं झाड, रस्त्यांच्या कडेला उंच फुलांची झाडं आणि घराघरातून डोक्याला पट्टा बांधून पाठीवर मोठमोठ्या बास्केट घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणी स्त्रिया, चहाच्या मळ्याकडे जाणाऱ्या. अहो, एवढी एवढी लहान लहान पोरं पोरी डोंगर चढण्यात पटाईत. आम्ही परतीला लागलो म्हणजे निम्मा अवसान गळून गेलेलं असायचं. पण ही पोरं ही पोरं माकडासारखी उड्या मारत केव्हाच आमच्या पुढं गेलेली असायची. खरंच निसर्गाची सगळी किमया, नाही का? कॅम्पवर आल्या आल्या आधी पांढरा गणवेश बदलून खाकी गणवेश चढवावा लागायचा. कॅम्प, बेल्ट, सॉक्स, शूज हे सगळं घालायला बराच वेळ लागायचा. मग हातात थाळ्या घेऊन नाश्त्याच्या ठिकाणी जायचं. नाश्ता मात्र पोटभर करायचा. पोहे, उपीट व एखादा त्या भागातला नवीन पदार्थ असायचा. भूक लागली की समोर असेल ते माणूस खातो न कुरकुरता. सगळ्यांच्या संगतीत ते खाण्यापिण्यातली मजा असायची. नाश्ता संपला की 9 वाजता वही पेन घेऊन एकेका गटांनी त्यांच्या ठराविक ठिकाणी ठराविक शिक्षकांकडे जायचं. तिथे अगोदर परेड व्हायची आणि मग तिथे धडे दिले जायचे. अपघात प्रसंगी कसे वागाल, प्रथमोपचार, नर्सिंग वगैरे वगैरे शिकवलं जायचं. नंतर 1 वाजता जेवण, 3:30-4 विश्रांती, 4 वाजता सर्वांसमोर मेन ऑफिसरचं स्पीच, शिस्त, एकी, एकात्मता, राष्ट्र, राष्ट्राभिमान इत्यादीवर ते बोलायचे. सायंकाळी 5:30-6 सोडून द्यायचे. आणि मग काय विचारता, सकाळी पांढरा दिवसभर खाकी रंगाचा दिसणारा परिसर आता मात्र पार बदलून गेलेला असायचा. रंगी बेरंगी फुलपाखर जशी या झाडावरून त्या झाडावर फुलांवर उडावीत, तशी प्रत्येक तंबू मधून रंगीत विविध प्रकारचे पोशाख परिधान केलेल्या मुली इकडून तिकडे हिंडताना बागडताना दिसायच्या. जणू काही फॅशन परेडच, आणि त्या त्या प्रांताचं वैशिष्ट्य घेऊनच. मग रात्री उशिरा पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, त्या त्या प्रांताचा सांस्कृतिक वारसा घेऊन आलेले. त्यांच्याच भाषेतून नृत्य, कव्वाली, कविता, नकला, गीत, अनेक विविधतेतूनही शेवटी एकता, भारतीयत्व जाणवल्याशिवाय राहायचं नाही. आम्ही महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणून लावणी नृत्य सादर केलं होतं. मी नागपूर कॅम्पमध्ये तेच बसवलं होतं. अधिक कष्ट न घेता पुन्हा तेच, आणि कालावधीही कमी असल्यामुळे लावणी नृत्यच बसवलं. माझ्या स्मरणात आहे, संपूर्ण देशातून त्याला पहिलं किंवा दुसरं बक्षीस मिळालं होतं. खरंच काही दिवस इतके चांगले असतात की त्यांचं विस्मरणच कधी होत नाही. त्यापैकीच हे दार्जिलिंगचे कॅम्पचे सुंदर दिवस. फुलपाखरासारखे कधी आणि कसे उडून गेले ते कळलंच नाही. आता सुद्धा स्मरणात राहिल्यात त्या मुलायम, सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरी आठवणी दार्जिलिंगच्या.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 23वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.
5: मी आर्जस्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भाव 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: हाय, हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. मनभावांच्या मनमोकळ्या लहरीवर तुमच्या हृदयाच्या अगदी जवळचा आवाज घेऊन मी आले तुमची आरजे शुभांगी. रेडिओ मनभावन 90.8 FM वर सुरू झालाय तुमचा लाडका कार्यक्रम आरजे कट्टा आरजे शुभांगी सोबत. जहां बात होगी दिल की, जहां किस्से होंगे जिंदगी के, जहां हर कहानी में छुपलेला असेल एक सुंदर विचार आणि त्या विचारातून उमटेल एक नवी आशा. मित्रांनो, आयुष्याच्या धावपळीत आपण अनेकदा मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो. मोठं घर, मोठी स्वप्न, मोठी कमाई, पण कधी कधी एखाद्या छोट्याशा कृतीत दडलेली असते माणुसकीची खूप मोठी ताकद. आजची गोष्ट अशीच आहे, एका गरीब बाईची, जिच्याकडे स्वतःसाठी पुरेसे पैसे सुद्धा नव्हते, पण दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी तिच्या मनात अमाप श्रीमंती होती. कल्पना करा, दर महिन्याला फक्त 11 रुपये बँकेत जमा करणारी एक साधीशी बाई. लोक तिची थट्टा करायचे, अगं एवढ्याशा पैशांनी काय होणार आहे, पण तिचं उत्तर, रक्कम नाही बाळा, नियत जमा करते. किती सुंदर विचार आहे ना. कधी कधी आपल्या हातात असलेली रक्कम छोटी असते, पण आपल्या मनातली भावना खूप मोठी असते. आजच्या आरजे कट्ट्यावर आपण ऐकणार आहोत कमलादेवींची एक हृदयस्पर्शी कथा. एक अशी कथा जी आपल्याला सांगते, गरिबी खिशाची असते, इराद्यांची नाही. आणि कदाचित ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा विचार कराल, मी कोणाच्या आयुष्यात छोटीशी आशा बनू शकते का. तर चला, मन शांत करा, विचारांना थोडं थांबवा आणि ऐका ही सुंदर गोष्ट आरजे शुभांगी सोबत. रक्कम नाही, नियत जमा करते. फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM तुमच्या मनाला, तुमच्या भावनांचा, तुमचा स्वतःचा रेडिओ, तुमचं आणि माझं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय आरजे कट्टा. मित्रांनो, काही कथा आपण ऐकतो आणि विसरून जातो, पण काही कथा अशा असतात ज्या संपल्यानंतर सुद्धा आपल्या मनात सुरू राहतात. आजची ही कथा कदाचित तुम्हाला थांबवेल, विचार करायला लावेल आणि एखाद्या गरजू व्यक्तीसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा नक्कीच देईल. तर ऐकूया रामपूर गावातली कमला देवींची ही हृदयस्पर्शी गोष्ट. ज्यांच्या बँक खात्यात जमा होत होते फक्त 11 रुपये, पण त्या 11 रुपयांमागे दडलेली होती एका आईच्या हृदयाची विशालता. तर गावातली कमला देवी सगळ्यात गरीब बाई दर महिन्याला बँकेत फक्त 11 रुपये जमा करायची. लोक तिची थट्टा करायचे, पण ज्या दिवशी तिच्या मृत्यूनंतर बँकेचा लॉकर उघडण्यात आला त्या दिवशी संपूर्ण बँकेत शांतता पसरली. कमलादेवी एका मोडक्या झोपडीत राहायच्या. पतीला जाऊन 15 वर्ष झाली होती. ना मुलगा, ना मुलगी, ना कोणी आपलं. सकाळी लोकांच्या घरी भांडी घासायच्या, दुपारी शेतात मजुरी करायच्या आणि संध्याकाळी मंदिराबाहेर बसून माळा बनवायच्या. गावकरी म्हणायचे, अगं कमले, स्वतःकडे खायला नाहीये, बँकेत पैसे जमा करून काय करणार आहेस. त्या फक्त हसून सोडून द्यायच्या. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला त्या जुनेच कपडे घालून बँकेत जायच्या आणि काउंटरवर 11 रुपये ठेवायच्या. कॅशियर सुद्धा हसायचा.

लागून कमलादेवींचा मृत्यू झाला. त्यांच्या झोपडीत असं काहीच नव्हतं ज्याला वारसा म्हणता येईल. पोलिसांनी औपचारिकता म्हणून बँकेला कळवलं. दुसऱ्या दिवशी बँक मॅनेजरने त्यांचे पासबुक काढले. खरंच दर महिन्याला 11 रुपये जमा झालेले होते, जवळपास 30 वर्ष. मॅनेजरने विचार केला, एवढ्या छोट्या रकमेचं काय महत्व? पण रेकॉर्डमध्ये आणखी एक गोष्ट नोंद होती, वारसदार म्हणजेच नॉमिनी. गावातील प्राथमिक शाळा, संपूर्ण बँक चकित झाली. शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलवण्यात आलं. जेव्हा नियमानुसार खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा बँकेच्या जुन्या रेकॉर्डमधून एक सीलबंद पाकिट निघालं. त्यावर लिहिलं होतं, माझ्या मृत्यूनंतरच उघडावं. मॅनेजरने थरथरणाऱ्या हातांनी पाकिट उघडलं. पाकिटात आतमध्ये एक चिठ्ठी होती. जर ही चिठ्ठी वाचली जात असेल तर समजा मी या जगात नाही. मी कधीच शाळेचं तोंड पाहिलं नाही. गरिबीने लहानपणी पुस्तकाऐवजी माझ्या हातात झाडू दिला होता. एक दिवस शाळेबाहेरून जात होते. आत मुलांची प्रार्थना चालू होती तेव्हाच मी एका लहान मुलीला रडताना पाहिलं. तिच्याकडे परीक्षेची फी नव्हती. त्या दिवशी मी ठरवलं की मी कितीही गरीब राहिले तरी दर महिन्याला थोडं ना थोडं तरी वाचवेल. रक्कम छोटी असेल पण कोणत्याही मुलाचं स्वप्न छोटं असता कामा नये. माझ्या खात्यात जितकेही पैसे असतील त्यातून दरवर्षी त्या मुलाची फी भरा जो शिकू इच्छितो पण गरिबीमुळे मागे राहतोय. माझी एकच अट आहे, त्या मुलाला कधीही सांगू नका की फी कोणी भरली. जर त्याला माझं नाव कळलं तर माझ्या दानाची किंमत कमी होईल. फक्त त्याला एवढंच सांगा, जेव्हा तू मोठा होशील तेव्हा दुसऱ्या एखाद्या मुलाला मदत कर. चिठ्ठी वाचता वाचता बँक मॅनेजरचा आवाज भरून आला. मुख्याध्यापकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही दिवसांनी हिशोब लावण्यात आला. 30 वर्ष जमा झालेले 11 रुपये, त्यावर मिळालेले व्याज आणि बँक कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा योगदानाला मिळून एक छोटीशी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. तिचं नाव ठेवण्यात आलं अनामिक आशा. पहिल्याच वर्षी 5 गरीब मुलांची फी भरली गेली. मुलांनी विचारलं, सर आमची फी कोणी भरली? मुख्याध्यापक हसले आणि म्हणाले, एका अशा आईने जिला स्वतःची मुलं नव्हती पण जिने अख्ख्या गावच्या मुलांना आपलं मानलं होतं. त्या दिवशी गावातले तेच लोक जे कधी कमलादेवींच्या 11 रुपयांवर हसायचे शाळेबाहेर उभे होते. कोणाचीही हिंमत झाली नाही की मान वर करून शाळेच्या इमारतीकडे पाहावं. त्यांना पहिल्यांदाच समजलं, गरिबी खिशाची असते, इराद्यांची नाही. कमलादेवी निघून गेल्या. पण दरवर्षी जेव्हा एखाद्या गरीब मुलाच्या हातात नवीन पुस्तक यायचं तेव्हा असं वाटायचं जणू त्या अजूनही हसत हसत म्हणताय, रक्कम नाही बाळा, नियत जमा करते. मित्रांनो, कमलादेवींची कथा इथे संपली पण त्यांच्या विचारांची सुरुवात कदाचित आता आपल्या मनात झाली आहे, हो ना? दर महिन्याला फक्त 11 रुपये, लोकांसाठी ती एक छोटी रक्कम होती पण कमलादेवींसाठी ती होती एका मुलाच्या शिक्षणाची आशा, एका आईच्या मनातली माया आणि माणुसकीवरचा विश्वास. रक्कम नाही बाळा, नियत जमा करते हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. आपल्याकडे किती आहे यापेक्षा आपण त्यातून किती देऊ शकतो हे महत्त्वाचं असतं, हो ना? कुणाला एक पुस्तक देणं, कुणाला शिक्षणासाठी मदत करणं, कुणाचं मनापासून ऐकून घेणं तर कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणणं, या सगळ्या गोष्टींची किंमत पैशात मोजता येत नाहीच. आणि हो, मदत करताना नाव प्रसिद्ध व्हावं अशी अपेक्षा नसावी तर

0: त्या मदतीतली माणुसकी अजून सुंदर होते. आजच्या या कथेतून एक विचार घेऊन जाऊया. गरिबी खिशाची असते, इराद्यांची नाही. आणि तुमच्यासाठी आजचा आर्जकट्टा सवाल, तुम्ही कधी कोणाला अशी मदत केली आहे का ज्याची किंमत पैशांपेक्षा भावनेत जास्त होती? किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी केलेली छोटीशी मदत जी तुम्ही आजही विसरलेले नाहीत? तुमच्या आठवणी आम्हाला नक्कीच सांगा, कारण तुमची एक छोटीशी गोष्ट दुसऱ्याच्या आयुष्यात मोठी प्रेरणा बनू शकतो. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक नक्कीच नोट करून घ्या. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. हो श्रोते हो, या नंबरवर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आणि आजचा तुम्हाला आर्ज कट्टा कसा वाटला ते सुद्धा जरूर कळवा. आणि हो, तुमच्या आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला कोणी अशी मदत केली आहे का, किंवा तुम्हाला असं वाटतंय का मी कोणाला अशी मदत करावी, तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही तुमच्या नावासह या ठिकाणी तुमचं उत्तर नक्कीच जाहीर करू. तेव्हा तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत. मित्रांनो, आमच्या आरजे कट्ट्यावर इतकंच. तुमच्या मनात प्रेम राहू दे, तुमच्या विचारात सकारात्मकता राहू दे, आणि तुमच्या हातून कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा एक दिवा पेटू दे. तुमची मी, तुमची आपली, तुमच्या मनाचा आवाज आर जे शुभांगी, रेडिओ मन भवन 90.8 FM. जहां हर धड़कन में है अपनापन, जहां हर कहानी में है एक सुंदर संदेश, आणि जिथे तुमचा आवाज आमच्यासाठी नेहमीच खास. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत, नव्या विचारांसोबत आणि नव्या ऊर्जेसोबत. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा, माणुसकी जपत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी आणि हा होता आपला आरजे कट्टा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत बाय बाय.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट.
0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोते हो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हाऊन निघणारच आहोत. त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली तसंच लेखणीची प्रगल्भता, हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदास सारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
3: नमस्कार. नमस्कार.
0: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर श्रोते हो, मॅडमची नाळ जोडली गेली आहे शास्त्रीय संगीताशी, तर लेखणीला दिशा दिली आहे चिंतनशील आणि सर्जनशील विचारांनी. सिनेसंगीत अभ्यासक म्हणून त्यांनी मराठी चित्रपट संगीतावर अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. स्तंभलेखिका म्हणून त्यांच्या लेखांमधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच.
3: आजच्या या खास संवादातनं. मॅडम काय सांगाल, या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा त्याबद्दल काय सांगाल, नेमकी सुरुवात कशी झाली?
4: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते, शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले. पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले, त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं, तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं BA मानसशास्त्र विषय घेऊन केलं आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय ह्याच्यात विशेष काय आहे, पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं. आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्ष मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग्स केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
3: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा? असं
4: खूप गाणी आहेत, म्हणजे ह्या
3: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
4: असं सांगता येणं अवघड आहे, पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात, म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं, तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे न मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडलाय.
3: अच्छा,
4: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसतीय. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना, म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोइंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर.
3: राईट,
4: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
3: बरोबर बरोबर,
4: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
3: खरं खरं, पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून?
4: संगीतकार हे निमित्त आहे.
3: अच्छा,
4: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
3: बरोबर,
4: कवी, संगीतकार, गायक, गायिका, अरेंजर्स आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय, ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का, तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे.
3: खरे,
4: अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम, किंवा गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का, तर होत्या, पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या, जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना,
3: बरोबर,
4: हे यश संगीतकाराचं आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायच जाऊया.
3: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाउनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावली. तर ते कसं काटोसे खिचके याच्यात, त्याबद्दल सांगा ना.
4: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालंय सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल, का माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी. त्याबद्दल मला जे सांगायचं आहे ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला
3: अगदी
4: तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्याने ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा असं.
3: अगदी तीच.
4: तर काटोन से खिच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
3: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
4: खरं तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो, पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलापाला तुम्ही द्याल तो रंग आहे. मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे.
3: बरोबर.
4: मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली आहे. कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती जाखोल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होतीये. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे.
3: नक्कीच.
4: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या, की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी, ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रने जे शब्द लिहिले की काटून से खींच के आचल, मी काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छोडाय असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्यय करे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई न रोको दिल की उडान को दिल वो चला.
3: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
4: आणि तो दडलेला आहे. आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जीने की तमन्ना आणि मरणे काय. म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे हा. एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला म्हणजे आता तो कसा आहे आधी इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते
3: बरोबर.
4: आता हेच सूर आहेत ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला त्याचा लगाव बदलला तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेरी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो. हो

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची
1: बात है। हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते, पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल। खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे। मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदररित्या आपण संतुलन राखता ते कसं, नेमकं कसं हेरता तुम्ही?
3: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे। आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोचेल, कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं। मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले, आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली। हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना, कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या। पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे, तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू।
1: अच्छा, वा। एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
3: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता, आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत, म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
3: तेव्हा सुवर्ण काळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला। मला विश्लेषण करायला खूप आवडलं, कारण तेव्हा सुवर्ण काळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली। आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा, तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होतं। कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा कितीही की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत, पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता। याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता। मग हा रंग कुठून येतो, तर भाववृत्तीतून येतो, संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो, किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियोलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
3: हे सगळं येतं त्यात। म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघे आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं। म्हणून मी एक एक संगीतकाराचा,
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो। खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
3: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बर,
3: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशन साठी असतं, पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहे. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरल तिचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: एक वेगळा प्रश्न की गझल गायकीसाठी तुम्ही उर्दूचं खास प्रशिक्षण सुद्धा घेतलं, त्याबद्दल सांग.
1: मला एक चांगले गुरु लाभले, उस्ताद इकबाल गिल त्यांचं नाव. तर त्यांनी मला फक्त गझल गायकी शिकवली असं नाही, तर त्यांनी मला उर्दू उच्चारांचा कसा अभ्यास करायचा, ते त्यात काय फरक आहे, त्यांनी कसा अर्थ बदलतो, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. की गम असा नसतो उच्चार, गम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरच नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
0: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं?
1: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतात हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की हा असा पॅटर्न केला आहे, अंतर्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही, तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते. की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे, जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला, मी मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगीतिक लिखाण नाही आहे, तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की कारण, आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने. की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी, पण बरंचसं लिखाण नॉस्टॅल्जिक होतं. ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलंय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं, तसंही ते झालं असेल कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमुक आहे. पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचंय आणि ते सामान्यांपर्यंत.
0: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळे लाभला खरंच. संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय? शब्दांचं सौंदर्यशास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीनं हेरतात, ते कसं?
1: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका
0: शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल? उदाहरण दाखल.
1: खूप आहेत उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
0: अच्छा.
1: की नेमकं काय त्यातून म्हणायचं आहे. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला धरती कामुख हुवा उजाला सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
0: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझल मध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला. त्यात मी हा आवर्जून विषय ठेवला आहे अभ्यासाला की हाऊ टू ॲप्रिशिएट आणि हाऊ टू नो मिनिंग ऑफ द पोएट्री. पोएट्रीला तुम्ही समजून घ्या आणि मग गा. नुसतं यू हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, हे म्हणणं आणि त्या ती व्यथा समजून घेणं, मग तुम्ही म्हणा, त्यात फरक लक्षात येईल. तंत्र शिका, श्वासाचं तंत्र आहे, चालीचा अभ्यास करायला लागा, तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
0: बरोबर.
1: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता करण्याची गोष्ट नाही. जी सोय आता निर्माण झाली कराओके, तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
0: बरोबर.
1: त्यात वाहत जाऊ नका.
0: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
1: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात, कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं, कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं सगळ्या रंग सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
0: खरंच छान असं अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातनं. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सुरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
1: सलील दांची एक रचना ऐकू दे.

0: प्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाही आहे तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद. मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.